0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 20 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला. माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य. माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण. त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण. आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते. आपले दुःखीपणाने ते दुःखी होते. आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनविते. म्हणून मुलाने असावे नेहमी आनंदात. काहूर न माजू द्यावे चित्तात. शब्दाने करावे त्यांचे समाधान. उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण. नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरिता करणे आहे सदा. आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ. प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये. तसे शब्द बोलू नये. आल्या अतिथा अन्न द्यावे. कोणास विनमुख न पाठवावे. निरुत्साही बनू नये. निराश वाटू देऊ नये. अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे. त्यात रामाचे अधिष्ठान राखावे. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला. प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी. परमात्म्याचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला. शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता. मी कोण हे जाणले ज्याने चित्ती. त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती. राम त्राता हा भाव ठेवावा चित्ती. निर्भयता होईल याच रीती. ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण. करता राम हे आणता चित्ती. पाप पुण्याची नाही त्याला भीती. ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठे धोका. करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण. झाले ते होऊन गेले. होणार ते चुकेना कोणाला भले. म्हणून नाही करू काळजीला. रामसाक्षी आहे त्याला. जे जे काही माझे ते जाणावे रामाचे. राम त्यास सांभाळता. काळजीस कारण न उरले आता. मुलाबाळांची न करावी काळजी. रामराय करावा राजी. आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती. काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती. शक्यतो करावे नामस्मरण. आपली काळजी न करावी आपण. रामाचा म्हणून प्रपंच केला. काळजीचे कारण उरत नाही आपल्याला. भगवंत असता पाठी राखा. काळजीची काय कथा. म्हणून मुखाने नाम चित्तात राम. त्याचे मनाला होईल आराम. सतत ठेवावे एक चित्ती. न सोडावा रघुपती. सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर. नेमात नेम उत्तम जाण. रामा वाचून न राहावे आपण. सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम. जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 171वा, दशक 12वा, समास 10वा, उत्तम पुरुष निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आपण भरपूर जेवावं, उरलेलं अन्न वाटावं, परंतु अन्न वाया घालवणं हा धर्म नाही। त्याप्रमाणे ज्ञानामुळे तृप्त व्हावं, तेच ज्ञान लोकांना सांगावं। पोहणाऱ्याने बुडणाऱ्याला बुडू देऊ नये, त्याप्रमाणे वागावे। स्वतः उत्तम गुण घ्यावे, ते अनेकांना सांगावे। वर्तन केल्याशिवाय बोलणे हे शब्द खोटे। स्नान, संध्या, देवपूजा, एकाग्रपणे जप ध्यान करणे, हरिकथा निरूपण केलं पाहिजे। शरीर परोपकारी लावावं, अनेकांच्या उपयोगी पडावं। कोणालाही काही कमी पडू देऊ नये। गांजलेले अडलेले असतील त्यांना ओळखून यथाशक्ती मदत करावी। मृदू वचनानं सर्वांशी बोलावं। दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आधार द्यावा। दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुख मानावं। प्राणीमात्रांना चांगल्या शब्दांनी समजून घ्यावं। अनेकांचे अन्याय क्षमा करावे। अनेकांकडून काम करून घ्यावं। परक्या लोकांनाही आपल्या बाजूला वळवून घ्यावं। दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणाव्या, त्यानुसार वागावं। नाना प्रकारे लोकांची परीक्षा करीत जावं। नेमकं बोलावं, तात्काळ उत्तर द्यावं। कधीही राग मानू नये, क्षमा करावी, आळस करू नये, उदंड प्रयत्न करावा। एखाद्याचा शब्द धरून वितंडवाद घालू नये। उत्तम पदार्थ दुसऱ्याला द्यावा। शब्द निवडून बोलावा। सावधपणे संसार करावा। मरणाचं स्मरण असावं। हरिभक्तीला साधक व्हावं। मरण आलं तरी आपली कीर्ती राखावी। नेमकेपणानं वर्तन करावं, म्हणजे लोकांची मान्यता मिळते। सर्वांशी विनम्रतेने वागत असेल, त्याला काहीही कमी पडत नाही। अशा प्रकारचे उत्तम गुण असलेला असेल त्याला पुरुष म्हणावं। त्याच्या भजनामुळे जगदीश तृप्त होतो। एखादा मोठ्या प्रमाणावर धिक्कार करून बोलत असला तरी देखील आपली शांतता ढळू देऊ नये। दुर्जनांना देखील आपल्या बाजूला वळवतात असे साधू असतात। उत्तम गुणांनी शृंगार केलेला आहे असे लोक ज्ञानाच्या वैराग्यामुळे शोभतात। अशा प्रकारचे लोक हेच भूमंडळावरती चांगले असतात। आपण स्वतः कष्टत जावं, इतरांचे त्रास सहन करीत जावे, झिजून कीर्ती मागे उरवावी। कीर्ती मिळवायची असेल तर सुख मिळणार नाही, सुख मिळवायचे असेल तर कीर्ती नाही। विचार पाहिला तर कुठेही समाधान नाही। दुसऱ्यांच्या महत्वाला धक्का लावायचा नाही, कोणाचा अनादर करायचा नाही, कधी चुका करायच्या नाहीत। क्षमाशील आहेत, त्यांचं महत्व किंवा पत कधीही कमी होणार नाही। आपले असो किंवा दुसऱ्यांचं, सर्व कार्य करावं। एखाद्या वेळेस काम चुकवायचं हे योग्य नाही। चांगलं बोलल्यावर सुख वाटतं हे तर प्रत्यक्ष समजतं, ते दुसऱ्याच्या बाबतीत देखील पाळावं। कठोर शब्दांमुळे वाईट वाटतं हाही अनुभव येतो। मग वाईट कशासाठी बोलायचं? आपल्याला चिमटा घेतला त्यामुळे कसा वीज झाला? आपल्यावरून दुसऱ्याचं मन जाणत जायचं। जो दुसऱ्याला दुःख देतो, आपली वाणी अपवित्र करतो, तो प्रसंगी स्वतःचाच घात करून घेतल्यासारखं करीत असतो। पेरलं ते उगवलं, बोलल्यासारखं उत्तर येतं, मग कर्कश कशासाठी बोलायचं? आपल्या पुरुषार्थ वैभवाद्वारे लोकांना सुखी करावं, पण लोकांना कष्ट द्यावे ही राक्षसी क्रिया आहे। अहंकार, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचं लक्षण असल्याचं भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात 4 श्लोकामध्ये सांगितलं आहे। जो उत्तम गुणांनी शोभला आहे तोच पुरुष चांगला। अनेक लोक त्याला शोधत फिरतात। कृतीशिवाय नुसतं शाब्दिक ज्ञान म्हणजे कुत्र्याने ओकारी केल्यासारखं असून त्याच्याकडे लोक कधीही फिरकत नाहीत। उत्तम गुणांची लक्षणं समर्थ सांगत आहेत। पुढील लक्षणं पाहूया पुढच्या भागात। जय

सुजन हो त्रेसठ नारद भक्ति सूत्र स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम या संदर्भातला अधिक विवरण असं आहे. पाखंड या शब्दाचे दोन अर्थ होतात. पालनाश्चैव सर्वेषां पाशब्देन त्रयीमता ताम खंडयति मोहाद्यः सपाखंडः प्रकीर्तितः. सर्वांचं धर्मज्ञान देऊन पालन करणारे म्हणून पा शब्दाचा वेदत्रयी असा अर्थ आहे. त्या वेदाचं जो अविवेकानं खंडन करतो त्याला पाखंड म्हणतात. पा शब्द पापनी करे खंडन चिन्ह मी होज्जते पापल्य चिन्हम पाखंड तत्सेवी नारकी ध्रुवम. पा म्हणजे पाप समूह, खंड म्हणजे चिन्ह, पापाचं चिन्ह लक्षण म्हणजे पाखंड. पाम पापनिकरम सनोति ददाति स्वसेविभ्यः इति पाषंडः. स्वसंबंधीयांना पाप समूहात प्रविष्ट करणारा म्हणून पाषंड अर्थात पाखंड म्हटलं जातं. या पाषंडालाच नास्तिकता म्हणतात. वेद, ईश्वर, धर्म, त्याग, सेवा, श्रद्धा, ज्ञान, भक्ती ही मानवी जीवनाच्या अत्यंतिक कल्याणाची मूलभूत अंग आहेत आणि त्यांचाच नास्तिक लोक पूर्णपणे अनादर करतात. धर्म अधर्म पाप पुण्य नीती अनितीचा विचार न करता भोगैश्वर्य प्रसक्त म्हणजे भोगवादी बनून स्वैरविषय सेवन करीत राहणं हाच पुरुषार्थ मानतात. पाखंडांच्या मताचा अनुवाद श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी 16 अध्यायामधील असुरी प्रकृतीच्या विवेचन प्रसंगी केलेला आहे. त्या ओव्यांचा भावार्थ याप्रमाणे आहे. विश्व हे अनादि ठिकाण आहे, याचं नियमन करणारा राजा ईश्वर आहे आणि न्याय अन्याय यांचा निवाडा वेद चावडीवर करतात. वेदांच्या दृष्टीनं जो अन्याय ठरतो त्याला नरकभोगाची शिक्षा होते आणि जो न्यायी ठरतो तो सुखानं स्वर्गामध्ये राहतो. अर्जुना, अशी ही जगाची व्यवस्था पुरातन कालापासून चालत आलेली आहे. तिला ते असुर म्हणजे नास्तिक सर्व थोतांड म्हणतात. त्यांचं मत म्हणजे यज्ञांचं ज्यांना वेड आहे ते यज्ञांनी फसले, देवांचं ज्यांना वेड आहे ते प्रतिमा मूर्तींनी फसले, भगव वस्त्र धारण करणारे संन्यासी आणि योगी हे समाधी भ्रमानं फसले. या जगामध्ये निराळ पुण्य कुठं आहे? अथवा शरीराच्या अशक्तपणामुळे मिळवता येत नाहीत, यामुळे जे विषय सुखावाजून पिडले जाणे तेच पाप होय. श्रीमंतांचे प्राण घेणे हे जर पाप आहे

जे इथं करतो ते परलोकाच्या गावी भोगतो असं म्हणावं, तर परलोक अथवा भोगवणारा देव हे दोन्ही प्रत्यक्ष दिसत नाहीत म्हणून ते व्यर्थ आहेत, आणि धर्माधर्म करणारा देह तर इथं मरून जातो, मग भोगायला ठिकाण कोण? या भोगाच्या कामी इंद्र जितका उर्वशीच्या योगानं स्वर्गात सुखी आहे, तितकाच नरकात लोळत असणारा किडा देखील स्वतःला सुखी समजतो। म्हणून नरक स्वर्ग ही पाप पुण्यानं मिळणारी ठिकाणं नाहीत, कारण की दोन्ही ठिकाणी कामाचा सुखभोग सारखाच आहे। काम हा सर्वांचं मूळ आहे असं हे असुर बोलतात, आणि ईश्वराच्या तिरस्कारानं हे नुसतीच बडबड करतात। इतकंच नव्हे, त्या संबंधीतल्या त्यांच्या मनामध्ये ईश्वर नाही हा एक दृढ निश्चय झालेला असतो। अहो फार काय सांगावं, अंगामध्ये उघडपणे धर्मलंडपणा भरून या नास्तिकांच्या अंतःकरणानं वेशामध्ये नास्तिकपणाचं हाड रोवलेलं असतं। संत ज्ञानेश्वर माऊलीच्या या अनुवादावरून नास्तिक

तसेच आहेत. चार भाग स्वभाववाद मानतो, म्हणजे अग्नि उष्ण जल शीत समस्पर्श असा वायू हे कुणी निर्माण केले आहेत, तर अनादिकाळापासून स्वभावतः त्यांची स्थिती आहे. स्वर्ग नाही, मोक्ष नाही, पारलौकिक आत्मा नाही, म्हणून वर्णाश्रमाधिकांच्या क्रिया फलदायक मानता येत नाहीत. यज्ञाधिकामध्ये मारलेला पशु जर स्वर्गात जातो तर यजमानाने आपल्या पित्याचा यज्ञात बळी द्यावा, म्हणजे तो सहज स्वर्गात जाईल. मृत माणसांना इथे दिलेलं श्रद्धान्न जर ते जिथे असतील तिथे पोहोचत, तर प्रवासात जाणाऱ्या माणसाबरोबर मार्गात उपयोगी पडावं म्हणून पाथेय फराळाचे पदार्थ देण्याचं कारण काय? इथं घरी त्याचं श्राद्ध करावं म्हणजे प्रवासात त्याला मिळेल. हे जसं हास्यास्पद होईल तसंच यज्ञ याग श्राद्धादी कर्म करणं हास्यास्पद अतएव व्यर्थ आहेत. जीव असे पावे तो यथाशक्य सुखानं जगावं, ऋण करून घृतादी स्निग्ध पदार्थांचं सेवन करावं. देह गेला त्याचं भस्म झालं म्हणजे पुन्हा कोण येतो? ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य कुतोपि पुनरागमनम. हे सगळे चार्वाक दर्शनातील नास्तिकता प्रकट करणारे विचार आहेत, ते परमपुरुषार्थाची हानी करणारे आहेत. चार्वाक शब्दाचा अर्थ चारू म्हणजे सुंदर आहे वाक, वाणी भाषा ज्याची, म्हणजे त्याचे अति उथळ आणि विषयांच्या सेवनाकडे प्रवृत्त करणारे विचार बहिर्मुख पामरांना पटतात, पण ते परिणामी घातक आहेत. श्रुती युक्ती आणि विवेकी पुरुषांच्या अनुभवापुढे ते टिकणारे नाहीत. त्यांच्या आचरणानं सगळं जीवन पुरुषार्थहीन होत. हरिवीण जन्म नरकची बैलाणा यमाचा पाहुणा प्राणी होय, असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मानवी जीवनामध्ये श्रद्धा भावना भक्ती यांना फार श्रेष्ठ असं स्थान आहे. यांच्याद्वारा मानव हा पुरुषार्थ संपादन करू शकतो. केवळ स्वैर विषय सेवनातच जर जीवनाची कृतार्थता असती तर ऋषी मुनींना साधू संतांना ते करणं अशक्य नव्हतं. पूर्वीच्या राजे महाराजांनी देखील आपल्या सार्वभौम राज्याचा त्याग करून आत्मचिंतना करता भगवत भक्ती करता अरण्यवासाचा मार्ग पत्

सुजन हो, भगवत प्राप्ती मध्येच मानवी जीवनाची सार्थकता आहे. हा श्रुती स्मृती ऋषी मुनी साधू संतांच्या स्वानुभवावरून निश्चित असा सिद्धांत आहे. मानवी जीवनाचा धर्म नीती भावभक्ती सर्वात्मबोध मुक्ती हा स्थायी भाव आहे आणि तदर्थ प्रयत्न करीत राहणं हेच मानवाचं खरं कर्तव्य आहे. अशा पुरुषार्थ उपयोगी जीवनापासून च्युत करणारे ते जीवन दुःखमय अंधकारमय करणारे असे नास्तिकांचे विचार असतात. त्या विचारामुळे बुद्धिभेद होण्याचाही संभव असतो. म्हणून साधक भक्तानं नास्तिकांचे विचार ऐकू नयेत असं देवर्षी नारद महर्षी म्हणतात. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला

तसा हा, असं श्रीमद भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायामधील 32व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. भगवान म्हणतात, विहिताचरणपूर्वक सगळी कर्म मला समर्पण करावीत, असं केलं असता तो कर्मबंधातून मुक्त होतो. हे यापूर्वी सांगितलेल्या श्लोकातील माझं मत, जे मत्सरी लोक अनुसरत नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि नष्ट आहेत असं समज. या श्लोकावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान पहा ना.

गदी अवज्ञा करूनिदे गदी काही अर्धवादू म्हणती वाजाळपणे ते मोहमदिरा भ्रमले विषय विघे घारले.

ஜே விமுகயா பரமார்த்தா தயாசி சம்பாஷண சர்வதா கராவேனா. असं संत ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलं आहे. वास्तविक नास्तिक मत सर्वथा त्याज्य असल्यामुळं खर तर त्याचा एवढा विस्तृत विचार करण्याचं कारण नाही, पण ते विचार मोहक असल्यामुळे सामान्य भाविकांना त्यातील दोष दिसणं आणि पडणं आवश्यक आहे. याकरिता एवढं विवेचन इथं करावं लागलं.

सुजन हो, नारद भक्ती सूत्राच्या काही प्रतींमध्ये या सूत्राचा स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम असा पाठ आहे. त्या दृष्टीने पाहिलं तर वैरी चरित्र श्रवण देखील भक्ताला बाधक आहे, कारण वैरी चरित्र चित्तक्षोभाला कारण आहे. मागे नारद भक्ती सूत्र 43 मध्ये दुस्संग त्याग सांगून काम क्रोध स्मृतिभ्रंश बुद्धिनाश याद्वारा तो सर्व नाशाला कारण आहे असं सूत्र 44 मध्ये म्हटलेलं आहे. या सूत्रामध्ये कामोत्तेजक स्त्री, तिला भुलणारा पुरुष, निषिद्ध धन नास्तिक आणि वैरी यांचं चरित्र श्रवण करू नये असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण कामोत्तेजक स्त्री चरित्र, कामोत्तेजक स्त्री दर्शन हे कामवृद्धीला कारण होत, धनचरित्र लोभवृद्धीला, आणि नास्तिक तसंच वैरी चरित्र हे द्वेष मत्सराधिक निर्माण करायला कारण आहे, आणि हे तीनही दोष नरकाचे द्वारभूत आहेत. म्हणून त्या तिघांचा त्याग करावा असं भगवान श्री कृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 16 21 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. याही दृष्टीनं यांचं श्रवण घातक असल्यानं ते करू नये असं देवर्षी नारद मुनींचं

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: श्रोते नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले, आज शनिवार. जाणून घेऊया आजचे काही ठळक कार्यक्रम. श्रोते हो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 रोटरी उद्योग विश्व. सकाळी 8 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, संवादक मेघना साने. 2 दुपारी आपण ऐकणार आहात जीवन रंग, संवादक सुषमा दाते. दुपारी 3 आपण ऐकणार आहात कालाय तस्मै नमः हा कार्यक्रम. संवाद साधलाय डॉक्टर रवी कोरांनी यांनी. संध्याकाळी 4 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 20 जून, आज पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांचं स्मृतिदिनही आजच आहे आणि त्याचबरोबर आज जागतिक स्वच्छता दिवस तसंच जागतिक निर्वासित दिन सुद्धा साजरा करण्यात येतोय. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1837 इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या. 1877 आजच्याच दिवशी अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडामध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरुवात केली. 1887 आजच्याच दिवशी देशातल्या मुंबई इथल्या सर्वाधिक गर्दीचं स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस, ज्याचं नाव आता CST आहे, हे सुरू झालं. आजच्याच दिवशी 1921 टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची सुद्धा स्थापना करण्यात आली. 1960 आजच्याच दिवशी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना करण्यात आली. 1997 आजच्याच दिवशी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातली पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली. आजच्याच दिवशी श्रोते हो, 1869 किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म झाला. 1987 आजच्याच दिवशी जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे एक संस्थापक डॉक्टर सलीम अली यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
4: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पीक म्हटल्यानंतर त्याच्यावर विविध व्याधी विशेषतः रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि रोगाच्या व्यवस्थापनाकरता रोगनाशकाचा वापर आपल्याला अपरिहार्य ठरतो. याकरता जे जुने काही बुरशीनाशकं आहेत किंवा रोगनाशकं आहेत

आपल्याला 1% तीव्रतेचं जर बोडो मिश्रण तयार करायचं असेल, साधारणतः 1 किलो मोडचूर 10 लिटर पाण्यामध्ये आपण स्वतंत्र जागी घ्यायचं, आणि द्रावण तयार करत असताना लोखंडी भांडी आपण न वापरता माठ किंवा रांजण यामध्ये जर तयार केलं तर ते केव्हाही चांगलं असतं, लोखंडी भांडी आपण टाळली पाहिजे. तर 1 किलो मोडचूर 10 लिटर पाण्यामध्ये स्वतंत्र जागी आपण विरघळवायचं. दुसऱ्या एका जागी 1 किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी, त्याचं आपण मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. नंतर ही दोन्ही द्रावणं आपण तिसऱ्या भांड्यामध्ये राजनामध्ये आपण ओतायची आणि त्यामध्ये उरलेलं 80 लिटर पाणी टाकायचं. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोडचूर आणि 1 किलो कळीचा चुना याचं द्रावण एकत्ररित्या तयार होईल, आणि 100 मध्ये 1 किलो मोडचूर आणि 1 किलो कळीचा चुना पडल्यामुळं आपण याला 1% बोडो मिश्रण म्हणतो. आणि विविध पिकांवरील रोगांकरता, विशेषतः फळबागावरील जे बुरशीजन्य रोग आहेत, याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा वापर करू शकतो. पण आपल्याला याच्यामध्ये एक दक्षता घ्यायची आहे की बोडो मिश्रण तयार करत असताना जर मोडचुराचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त झालं तर कधीकधी आपल्याला झाडावर बऱ्याच प्रकारचे डाग पडलेले आढळतात, त्याला स्कॉर्चिंग असंही म्हणतो आपण. तर हे आपण तपासून पाहिलं पाहिजे लिटमस पेपरनं की जर ॲसिडिक द्रावण तयार झालं तर त्याच्यात आपण कळीच्या चुन्याचं जे द्रावण आहे प्रमाण आहे ते आपण वाढवायचं आहे. त्याच्यामुळं आपण थोडंसं सावकाश आणि चौकस राहून हे द्रावण वापरलं पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे बोर्डो पेस्ट. तर बोर्डो पेस्ट ही आपण साधारणतः संत्रावर्गीय पिकतो किंवा आणखी आवळ्यासारखी पिकतो, याच्यामध्ये आपण खोडाला लावण्याकरता शिफारसी करत असतो. त्याच्यामध्ये 1 किलो मोडचूर आणि 5 लिटर पाणी याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं, 1 किलो कळीचा चुना आणि 5 लिटर पाणी त्याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं, आणि दोन्ही द्रावण एकत्र तयार करायचे. एकत्र मिश्रण जर केलं जे तयार होईल ते बोडो पेस्ट. साधारणतः आपण जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत पिकाला आपण बोडो पेस्टचा वापर हा पेस्ट म्हणून करत असतो. विशेषतः संत्रावर्गीय पिकामध्ये जून आणि सप्टेंबरमध्ये आपण याची शिफारस करतो, त्याच्यामुळे आपल्याला डिंक्या किंवा फायटोफ्थोराचा प्रतिबंध याच्यामधून मिळतो. तर आपण अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच याचा वापर करावा, अन्यथा कधीकधी याचे दुष्परिणाम दिसतात. पण थोडंसं चौकस राहून पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करावा. नमस्कार. कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: नमस्कार मंडळी. पुस्तकांच्या या रंगीत भावविश्वात अशी काही पुस्तकं असतात की जीवन कसं जगावं ह्याबद्दल आपल्याला ही पुस्तकं मार्गदर्शन करीत असतात. त्यातलंच निवडक असं एक पुस्तक, पुस्तकाचं नाव आहे गीतेच्या गाभाऱ्यात. पुस्तकाचे लेखक न्यायमूर्ती राम केशव रानाडे. न्यायमूर्ती रानाडे यांनी आपल्या पत्नी सो जानकीबाईंना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पत्राद्वारे दिली आहेत. जानकीबाईंनी न्यायमूर्ती रानाडेंना गीतेवर बरेच प्रश्न विचारले आहेत, जे प्रश्न कळत न कळतपणे आपल्यालाही पडतात आणि जेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळतात तेव्हा आपल्या जीवनाला ते किती मार्गदर्शक ठरतात. जसे की गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुन युद्धाला नाही म्हणतो, पण कृष्णाने त्याला तस्मात युद्धस्व भारत असं म्हणून युद्ध करण्याचा आदेश दिला आहे. तर हा आदेश अहिंसेच्या विरुद्ध आहे असा काही विद्वान म्हणतात. तर या आक्षेपात किती तथ्य आहे? खरे की नाही आपल्याला हा प्रश्न पडतोच. त्यावर उत्तर देताना रानाडे म्हणतात, सूक्ष्म विचार करणारे साधुसंत सुद्धा म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्धारण कंठकांचे. म्हणजे जिथे अन्याय होतो तिथे आपल्याला शस्त्र हातात घेऊन न्याय आणि धर्म याचं पालन करायचं असतं, आणि ते पालन करण्यासाठी वेळ पडलीस तर युद्ध करणं हेच योग्य आहे. धर्माचा सूक्ष्म विचार, धर्माचा सूक्ष्म बारकावा जगणारे श्रीकृष्ण म्हणतात, श्रेयस्थ त्राणुत वक्त सत्याधिती विचारितम. तात्पर्य, तुमच्या खरे बोलण्याने समाज, देश किंवा एखाद्या निरपराधाचं नुकसान होणार असेल तर धर्म सांगतो तुम्ही खोटे बोललेलेच बरे. सत्याची व्याख्या करताना महाभारतात म्हटले आहे, यद भूत हित अत्यंत एत सत्य मतमम. ज्यात प्राणी मात्रांचे अत्यंतिक कल्याण आहे तेच सत्य. हिंसेच्या बाबतीत प्रश्न विचारल्यावर न्यायमूर्ती रानाडेंनी सांगितले आहे की न्याय प्रस्थापित होण्याकरता नाईलाज आणि जी हिंसा करावी लागते ती देखील अहिंसा ह्या सदरात येते. धर्माच्या वागेत विचारांचे खूप वृक्ष आहेत. वरील सूत्र म्हणजे तत्वज्ञानाच्या वृक्षाला लागलेली सुंदर फळं आहेत. न्यायमूर्ती रानाडेंनी जानकीबाईंच्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिलंय. जानकीबाई विचारतायत की जीवनातला खरा आनंद कशाने प्राप्त होतो? जीवनातला खरा आनंद तत्वज्ञान अंगी बाळल्याने, हृदयातल्या परमेश्वराची ओळख करून घेण्याकरता उत्कृष्ट साधन म्हणजे नाम. ह्या नामाला अजाप अजाप म्हणून ह्यात खूप आनंद साठवलेला आहे. हे बघ, मना हा शब्द उलटा केला की नाम होते. नामात मन उलटे केले जाते व मन उलटे केले की साधनेची गाडी सुरू होते. भगवंताचे नाम करते परमार्थाचे काम. जानकीबाईंच्या प्रार्थनेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात, गीतेत प्रार्थनेला विशेष असे महत्त्व आहे. शास्त्रज्ञांनी देखील प्रार्थना करून आपले काम सुरू केले की ते काम यशस्वी होते. जानकीबाई आपल्या पुढच्या प्रश्नात विचारतात, सर्व आहे, पैसा आहे, गाडी आहे, पण जीवनात मजाच नाही, याचे कारण काय? मंडळी, हा प्रश्न तुम्हा आम्हालाही पडतो की नाही? हे पहा, घोडा अडला का, पान सडले का, भाकरी करपली का, साऱ्या प्रश्नांची उत्तरं एकच आहे, म्हणजे फिरवलं नाही म्हणून. जीवनाला ध्येय हवे आहे आणि जीवन वाहत्या पाण्यासारखं असावं, एवढंच त्याचं उत्तर. जे फिरलं नाही तेच अडलं, तेच सडलं आणि कधीतरी तेच करपलं. न्यायमूर्ती रानाडेंनी हे पुस्तक जेव्हा लिहिलं तेव्हाच आणि आताचा कालखंड ह्यात नक्कीच तफावत आहे. तरी पण हे त्यांचे म्हणणे आताही तितकेच बरोबर वाटते की ह्या आधुनिक जगातील मनुष्याच्या मनावर प्रचंड ताण पडतो. सध्याची माणसे मधून मधून मनसोक्त रडतील, तर त्यांच्या प्रकृतीच्या बऱ्याचशा तक्रारी दूर होऊन त्यांची आयुमर्यादा वाढेल. त्यांनी जानकीबाईंना त्यांच्या डायरीत नमूद करून ठेवावं अशा काही गोष्टी सांगितल्या आहे, ज्या आपल्या सारख्यांनाही नमूद कराव्या अशाच आहे. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली, उत्तमाची चाल सावकाशाची, वाईटाची चाल झपाट्याची. अत्तराचा फाया नाकाजवळ न्यावा लागतो आणि मैलाचा दुर्गंध मैलावरून येतो. सर्वात मोठी चूक म्हणजे आपली कोणती चूक आहे तेच न समजणे. नंबर 3, ते म्हणतात भोग म्हणजे द्राक्ष व त्याग म्हणजे रुद्राक्ष. भोग म्हणजे द्राक्ष व त्याग म्हणजे रुद्राक्ष. नंबर 5, दुःखाची निशा येऊ पण क्रोधाची नशा आपल्यावर कधीही चढायला नको. कधी कधी फत्तरातून पाण्याचा झरा निघावा तसे दुःखातून सुद्धा सुख निघते. या पुस्तकात मला भावलेलं वाक्य जे सत्य आहे, अनुभवास पण आलेलं आहे, शब्दात कधी बसवता आलं नाही, ते असं की निसर्ग नियम ईश्वरी शक्तीने निर्माण केलेली असतात. संवेदनांच्या रूपाने ईश्वर आपणाशी बोलत असतात. विचार ही विश्वाची प्राणज्योत आहे. विचार नेहमी विरोधी तत्वांचा समन्वय घडवीत असतो. शुद्ध चैतन्याला नेहमी आत्मसाक्षात्कार होत असतो. समतोल आयुष्य जगायला गीता आपल्याला शिकविते, असेही त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. पुढे जानकीबाईंना त्यांनी सांगितले की गीता समजून घेताना तू स्वतःला समजून घे आणि असे लक्षात ठेव की आपलाच आपणाला लाभ झाला की खरे सुख आपणाला प्राप्त होते. जे आपली आपणाशी प्राप्ती ते अत्युच्च सुख शांती. मनाची शांती कशी मिळवावी, मनाची शांती कशी मिळवावी असे विचारल्यावर न्यायमूर्ती रानडेंनी उत्तर दिले की दृष्टी अंतर्मुख करून आपली आपण तपासणी करणे हा शांतीसाठी अगदी रामबाण उपाय आहे. जो दुःखाचा उपयोग करून घेतो तो शहाणा, दुःखाच्या जळण्यासारखा उपयोग करून सुख उफाळून काढले म्हणजे सुख टिकाऊ होते. आणखी एक गोष्ट मला आवडलेला आणि मला पडलेला एक खूप छान प्रश्न जो जानकीबाईंनी विचारला आहे, जीवनाचे सार्थक कसे होईल. या बाबतीत गीता सांगेल की केवळ कर्म सांगे किंवा सांगकामे न होता हृदयातला परमेश्वर सांगेल ते काम करा. हृदयातला परमेश्वर सांगेल ते काम करा म्हणजे जीवनाचे सार्थक होईल. मनाला माहिती आहे पण पटत नाही अशी एक ओळ समर्थ रामदासांनी लिहून ठेवलेली एक ओळ की जगे सर्व सुखी असा कोण आहे. ह्या ओळीतच त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. हे जे म्हटले आहे ते पूर्ण नसून त्या वाक्याला पुस्ती जोडून असे म्हणावे लागेल की जगे सर्व दुखी असे कोण आहे. रसिक श्रोते हो, म्हणजे मानवी जीवन सुखदुःखांनी भरले आहे. सुखदुःखाच्या या समुद्रात देखील दुःखाच्या लाटा येतात आणि दुःखाच्या सहारा वाळवंटात देखील सुखाचे झरे असतात, असं ह्या ओळीचा अर्थ आहे. सर्वात शेवटी ज्ञानयोग आणि कर्मयोग यात शंकराचार्यांनी गीतेचे तात्पर्य ज्ञानयोग असे काढले आहे व आत्मज्ञानानंतर कर्म नाही असे म्हटले आहे. तर लोकमान्य टिळकांनी गीतेचे तात्पर्य कर्मयोग असे काढले आहे व ज्ञानोत्तर देखील कर्म केले पाहिजे असा आग्रह धरला आहे. ह्या बाबतीत जानकीबाई गोंधळले आहेत आणि तो गोंधळ होतो आहे मला सांगावे त्यावर उत्तर देताना आपल्याही शंकांचं समाधान होतं. ते असं, ज्ञान म्हणजे सूर्यप्रकाश, जिथे प्रकाश तिथे अंधकार राहत नाही. असे ज्ञान मिळाल्यावर मनुष्य कर्म करतोच, एक क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय त्याला राहत नाही किंवा तो राहत नाही. गीतेचा सखोल अभ्यास केला म्हणजे कळते की आपला अहंकार गेला, आपली कर्मफलाची आसक्ती सुटली व आपण जे कर्म करतो आहे ते म्हणजे परमेश्वराची पूजा आहे अशी आपली जेव्हा भावना झाली किंवा जेव्हा भावना होते म्हणजे आपल्या हातून कर्म होते. यत कर्म करोमी तत् देखील शंभो तवाराधनम. हे शंकरा, मी जे जे कर्म करतो ते सर्व कर्म म्हणजे तुझी पूजा आहे. काय मंडळी, कशी वाटली तुम्हाला या पुस्तकातील निवडक संवादांची माहिती? मला असं वाटतं तुम्हाला हे पुस्तक नक्कीच आवडेल आणि भावेलसुद्धा, की जे कळत न कळत आपल्या जीवनाबद्दल आपण कसं वागायला पाहिजे याचं मार्गदर्शन करतो.
0: आता आपण ऐकणार आहोत जाग उठा इन्सान. या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राजेश रोशन.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात हिंदुस्तान की कसम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कैफी आझमी यांचं, संगीत आहे मदन मोहन यांचं, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात, जवानी दिवानी या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्य संगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्य संगीताच्या कार्यक्रमातन दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. जानवर और इन्सान या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे नक्षलाल पुरी यांची, संगीत दिले बप्पी लहरी यांनी. ऐकूया फर्स्ट की जंग या चित्रपटामधलं गीत.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. एक से भले दो या चित्रपटामधलं शब्दरचना आहे अंजान यांची आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर, किशोर कुमार आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या स्वरात.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मेरे भैया या चित्रपटामधलं मन्नाडे यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत, काली बस्ती या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात अंजाणी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया गोपी या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: दिव्यांग शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मेहबूब यांची गीतरचना आता ऐकूयात शंकर महादेवन यांच्या स्वरात. संगीत दिला आहे इस्माईल दरबार यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं.

0: साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: ऐकूया फिजा या चित्रपटामधलं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. गीतकार गुलजार, संगीतकार अन्नू मलिक.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत. गंगा जमुना सरस्वती या चित्रपटामधला शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार अन्नू मलिक, आणि हे गीत ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूया. SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात मेरा पती सिर्फ मेरा है या चित्रपटामधलं गीत. संगीत साज आहे आनंद मिलिंद यांचा.

0: 4426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: पण या चित्रपटामधलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूयात महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात, संगीतकार जतीन ललित.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत इंदिवर यांचं होशियार या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत खोटे सिक्के या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया वर्मा मलिक यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे खून की किंमत या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584500 आणि 98349 52278.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं खामोश निगाहे या चित्रपटामधलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवी.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
3: आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत श्रीकांत पोवळे यांचं श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं हे गीत ऐकूया. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

कार्यक्रमात ही भक्ती गीत रचना ऐकणार आहोत ग. धी माडगुळकर यांची. कृष्णा कल्ले यांच्या आवाजात संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत कार्तिकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मला आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत आहात रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेला जगदीश खेवडकर यांचं गीत. ऐकूया संसार या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 20 जून च्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अमेरिका इराणमध्ये शांतता करार, ट्रम्प यांची फ्रान्समध्ये तर मसूद यांची इराणमध्ये स्वाक्षरी. पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकिया यांनी बुधवारी ऐतिहासिक करारावर अखेर स्वाक्षरी केली. या करारानुसार होमुझची समुद्रधुनी खुली होणार असून इराण आपल्या युरेनियमचा साठा कमी करणार असून त्या बदल्यात अमेरिकेने इराणवरील निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे इराणला आता जागतिक बाजारपेठेत मुक्तपणे तेल विक्री करता येणार असून अमेरिकेने दिलेली ही मोठी सवलत मानली जात आहे. या प्रक्रियेत मध्यस्थ असलेल्या पाकिस्तानची शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या औपचारिक सोहळ्यात स्वाक्षरी होणार आहे. दोन्ही देशांनी या कराराचा तपशील जाहीर केला आहे. दोन्ही देशांमधील युद्ध संपवण्यासाठी झालेला हा प्राथमिक करार तातडीने लागू झाला असल्याची माहिती या मध्यस्थीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक्सवर दिली आहे. या करारामुळे अमेरिका इराणमधील संघर्ष कायमस्वरूपी थांबणार असून इराणच्या अणुकार्यक्रमाच्या भविष्याबाबत अंतिम तोडगा काढण्यासाठी 60 दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र ट्रम्प यांनी भविष्यात पुन्हा हल्ले करण्याचे पर्याय खुले ठेवले आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. आयपीएलचा पुढील मोसम 15 मे पर्यंत आटोपणार, बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकियांकडून संकेत. यंदा भारतात कमालीची उष्णता आहे, याचे चटके सर्वसामान्यांना बसत आहेत. याचे पडसाद आयपीएल या भारतातील T20 स्पर्धेवरही होताना दिसत आहेत. यंदाची आयपीएल स्पर्धा 28 मार्च रोजी सुरू झाली होती. तसेच या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला 31 मे रोजी झाला. भारतातील बहुतांशी भागामध्ये मे महिन्याच्या उत्तरार्धात उष्णतेची तीव्रता वाढलेली असते, तसेच मान्सूनपूर्व पावसालाही सुरुवात झालेली असते. पुढील मोसमापासून उष्णता आणि पावसाचा फटका या स्पर्धेला बसू नये यासाठी ही स्पर्धा 10 मार्च ते 15 मे या कालावधीत आयोजित करण्याची योजना करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांच्याकडून याबाबतचे संकेतही देण्यात आले आहेत. एका प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. आता वळूया पुढील बातमीकडे. मान्सूनचा पाऊस 24 जून नंतरच. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पूरक ठरणाऱ्या मॉडर्न जुलियन ऑसिलेशन यांसारखी व्यापक वातावरणीय स्थिती सध्या पोषक नाही. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पुढील 4 ते 5 दिवस तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान हवामान अंदाज मॉडेलनुसार 24 ते 25 जूनच्या सुमारास कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीस पोषक ठरू शकतील अशा वातावरणीय बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे भारतीय हवामान विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 8 जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर त्याची पुढील प्रगती ठप्प झाली आहे. सध्या अरबी समुद्राकडून मान्सूनच्या वाऱ्यांना आवश्यक जोरदार प्रवाह मिळत नाही. सध्या मान्सूनच्या प्रवाहाशी निगडीत हवेच्या खालच्या थरातील नैऋत्येकडील वारे अरबी समुद्रावर कमकुवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे आणि अंतर्गत भागांकडे जाणाऱ्या बाष्पाचे प्रमाण घटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. अधिक मास संपताच लग्न सराईला वेग, चातुर्मासापूर्वी 14 मुहूर्त. अधिक मासाची सांगता होताच जिल्हाभरात विवाह सोहळ्यांच्या तयारीला वेग आला आहे. मात्र हा उत्साह मर्यादित काळासाठीच ठरणार आहे, कारण जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात मिळून विवाहासाठी केवळ 14 शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होणार असल्याने पुढील 4 महिने विवाहास सर्व शुभ कार्यांना विराम मिळणार आहे. त्यामुळे उपलब्ध मोजक्या मुहूर्तांमध्ये लग्न कार्य उरकण्यासाठी नागरिकांची सध्या मोठी धावपळ सुरू आहे. पंचांगानुसार अधिक मासानंतरचा पहिला विवाह मुहूर्त 19 जून रोजी. मुहूर्तांची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने शहरातील बहुतांश लॉन्स, मंगल कार्यालय, केटरर्स, बँड पथके, फोटोग्राफर आणि ब्युटी पार्लर यांचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे. ऐन पावसाळ्यात विवाह होत असल्याने अनेक कुटुंबे उघड्या मैदानांऐवजी बंदिस्त हॉलमध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यास प्राधान्य देत आहेत. 4 महिन्यांच्या विश्रांतीपूर्वी घरातील शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी कुटुंबियांची लगबग वाढली आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे फकीरा. या चित्रपटामधलं शब्द आहेत ग. दि. माडगुळकर यांचे, संगीत दिलं आहे राम वढावकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत सख्या सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत आहे, ग दी माडगुळकर यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जिद्द या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. राम उगावकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मराठी चित्रपटांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जानकी या चित्रपटामधला सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पाठलाग या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

आणि त्या कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचा घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. हे गीत ऐकूया काळी बायको या चित्रपटामधलं, सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं गीत. प्रल्हाद केशव अत्रे यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जब्बार पटेल यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. ऐकूया रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि श्रीराम लागू यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.
1: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो, सांगा दोस्त हो.

कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं. तलत मेहमूद यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं पैजेचा विडा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अबोली या चित्रपटामधलं गीत. ना धो महानोर यांचं गीत ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं उषा मंगेशकर लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कलावंतीन या चित्रपटामधलं। जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

आहे रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं हळदी कुंकू या चित्रपटामधलं. ऐकूया सुरेश फाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण बघता की जनावरांच्या अंगावर गोचिड, गोमाशा, उवा यासारखे दिसायला लागले, तर यापासून जनावरांमध्ये दूध उत्पादन फार कमी होते आणि जनावर नेहमी खंगत जात असत. तर यामध्ये गोचिडापासून होणारे जे रोग आहेत, तर याला असे रोग आहेत की यामध्ये बॅबोसियासिस, थायलोरियासिस, सरा, ॲनाप्लाझ्मॉसिस यासारखे रोग जनावरांमध्ये होतात. तर यामध्ये बॅबोसियासिस नावाचा जो रोग आहे, हा आजार बॅबोसियस नावाच्या परोपजीवीमुळे होतो. या रोगाचे रोगजंतू गोचिडाच्या चावल्यामुळे जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. संकरित जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. या आजारामुळे दूध उत्पादन व मांस उत्पादन घटते, तसेच आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जर जनावरा लक्षणे जर बघितले, तर जनावरास अचानकपणे 105 ते 106 फॅरनहाइटपर्यंत ताप येतो. लघवीचा रंग कापीच्या कलरसारखा होतो. जनावर खातपीत नाही व

0: करत नाही. जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन दूध उत्पादन घटते. रक्तक्षय मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कधी कधी काविळाची लक्षणे दिसून येतात व त्वचा पिवळसर दिसते. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर 10 ते 12 दिवसामध्ये दगावतो. यावर आपण जर उपचार करतो म्हटलं तर बेरिनिल सारखे इंजेक्शन जनावरांना आपण दिल्यास त्याचा जनावराला फरक दिसून येतो. यामध्ये दुसरा रोग म्हणजे थायलोरियासिस. थायलोरियासिस हा आजार संकरित गायींना व कालवडींना त्यांच्या अंगावरील गोचिडामुळे होतो. गोचिडाच्या अंगातील आजाराने रक्त शोषण करतात. गायीच्या रक्तातील तांबड्या पेशीत जातात व तिथे वाढ होऊन हा आजार निर्माण करतात. गायीच्या अंगावर सध्या व पूर्वी गोचिड नसतील तर अशा जनावरास हा आजार होत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आर्थिक नुकसान भयंकर होते. आजारामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात किंवा रोगमुक्त होऊन उत्पादनक्षम राहत नाही. यामुळे शेतकऱ्याकडे असणाऱ्या गाई म्हशी दूध उत्पादन कमी होते. यामध्ये लक्षणे जर बघितले आपण तर जनावरास जवळपास 105 ते 106 फॅरनहाईट ताप असतो. पायाजवळील लसीग्रंथावर सूज येते. भुकेचे प्रमाण कमी होते व जनावर अशक्त होते. रोगाचे जीव रक्तात राहून तांबड्या पेशीवर हल्ला करतात. याचा परिणाम जनावर रक्तक्षय होऊन रक्त पातळ होते. लघवी लालसर किंवा पिवळसर होऊन माती खाण्यास किंवा चटण्यास प्रयत्न करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने जनावरास दुय्यम आजार संभवतात. रोगनिदान करताना गोचिड आहेत का हे बघावे. रक्त व लसिका ग्रंथीतील स्त्राव शक्य झाल्यास पशुवैद्यकीयकडून रोगनिदान प्रयोगशाळेत तपासून घ्यावा. आजारी जनावरांचे रक्त व लसिका ग्रंथीची तपासणी करावी. यामध्ये उपचार म्हणजे बेरेनिल सारखे किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिनचे इंजेक्शने जनावरांना द्यावी. यामध्ये तिसरा रोग म्हणजे सरा. सरा हा रोग माशाद्वारे फैलावणारा व सर्व प्राण्यांमध्ये प्रामुख्याने म्हशीमध्ये आढळणारा आहे. हा रोग रक्तामध्ये वाढणाऱ्या टिपोनो सोमा इवानसा नावाच्या परोपजीवीमुळे होतो. जास्त प्रमाणात पाऊस असणाऱ्या ठिकाणी, गोठ्याजवळ घाण पाण्याची डबकी असणाऱ्या ठिकाणी, हिरव्या ठिकाणी टॅबनेस नावाच्या हिरव्या माशा आढळतात व जनावरास चावतात. या माशा रोगांचा जंतूचा प्रसार करतात. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण जर लक्षणे बघितले तर जनावरांना जवळपास 104 ते 105 पर्यंत फॅरनहाईट ताप असतो व तो चढ उतार होत असतो. जनावर अस्वस्थ होते. डोळ्यातून घाण वाहते. भूक मंदावते व दूध उत्पादनही घटते. नाकातून घाण व तोंडातून लाळ पडते. वारंवार अपचन होऊन दूध उत्पादन घटते व प्रकृती खालावते. जनावरे गोल फिरतात. वेडसरपणाची लक्षणे दाखवितात व भिंतीस धडका घेतात किंवा जोरात आपडतात. अतितीव्र स्वरूपातील आजार असल्यास जनावर तडकाफडकी मृत्यू होतो. यामध्ये इंजेक्शन ट्रायक्विन 2.5 ग्रॅम कातडीखाली टोचल्यास इंजेक्शनचा फरक पडू शकतो. प्रतिबंधक उपाय म्हणजे रोगाचा प्रसार करणाऱ्या माशाचा व त्यांच्या अंड्याचा नायनाट करावा. गोट्याभोवती पाण्याचे डबके अथवा घाण पाणी नसावे. असल्यास कीटकनाशकाचे तेल मिश्रित द्रावण फवारावे. रोगाची लागण सुरू असल्यास जनावरांना चराव्या सोडू नये. शेतकरी बंधूंनो, यामध्ये चौथा जो रोग आहे तो म्हणजे ॲनाप्लाझ्मोसिस. संकरित जनावरे तसेच शेळ्या व मेंढ्या यांना होणारा हा रोग असून ॲनाप्लाझ्मोसिस या रोगजंतूमुळे होतो. या रोगाचे जंतूस रक्तामधील तांबड्या पेशीमध्ये वाढतात. रोगाचा प्रसार गोचिड, टॅबनॅस, माशा व डासांच्या चावण्यामुळे होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे जर पाहण्यात झाले तर जनावरांना जवळपास 105 ते 106 फॅरनहाईट ताप असतो. जनावरची भूक मंदावते व दूध उत्पादन घटते. जनावरे रवण करीत नाहीत व वरच्या वर अशक्त होत जातात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय व नंतर काविळची लक्षणे दाखवतात. सुरुवातीस बद्धकोष्ठता व नंतर हगवणीची लक्षणे दाखवतात. शेतकरी बंधूंना निदान जर करायचे झाल्यास यामध्ये रक्त कातपट्टीवर तयार करावी व प्रयोगशाळेतून पाठवून रोग निदान करावे. यामध्ये उपचार जर सांगावेसे झाल्यास जास्त मात्रेमध्ये टेट्रासायक्लिनचे इंजेक्शन 5 ते 7 दिवस द्यावी.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ईर्षा या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतकार राम कदम.

0: खत्म अल लगना चिघाई जानी मन लगना चिघाई जानी
1: काय गावात हे गीत ऐकूयात. प्र के अत्रे यांचं श्यामची आई या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकारीने गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

आणि आता हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णाकल्ले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांच्या चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: हो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कलंक शोभा या चित्रपटामधला मधुसूदन कालेलकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: हे गीत आपण ऐकलं सुरामी वंदिते.
1: नमस्कार, मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 26 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, मुंबईचा जावई या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगूळकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत अवघाचे संसार या चित्रपटामधलं. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाठलाची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर, रुक्मिणी लॉजच्या समोर, पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी, शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78750 75620 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधला जगदीश ठेवूळकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर जोगी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: श्रोते हो नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आज आपण ऐकणार आहोत एका असामान्य आईच्या जिद्दीची कहाणी। अर्चना पाटील दोन विशेष दिव्यांग मुलांची आई, पण या दोन्ही विशेष मुलांना खऱ्या अर्थानं घडवण्याचं कातळ खोदण्यासारखं कठीण तितकंच आव्हानात्मक, अशक्य ते शक्य असं खूप मोठं मोलाचं काम अर्चनाताईंनी आपलं सारं आयुष्य पणाला लावून केलं आहे। त्यांची मुलगी रश्मी आणि त्यांचा मुलगा जतीन दोन्ही मुलं विशेष, पण आज दोघंही यशाच्या इतक्या उंचीवर आहेत की या आईचं कौतुक करायला शब्दच अपुरे पडतात। या दोन मुलांचं संगोपन करणाऱ्या आणि फक्त आईच नव्हे तर शिक्षक, मार्गदर्शक, मैत्रीण, प्रेरणास्त्रोत्र, आधारस्तंभ अशा अनेक रूपातून इतकी वर्ष जगत असलेल्या आणि आयुष्याचं प्रत्येक आव्हान पेलणाऱ्या अर्चना पाटील यांना आपण ऐकूया। अर्चनाताई, तुमचं रेडिओ विश्वासमध्ये मी नीता माळी मनपूर्वक स्वागत करते।
6: धन्यवाद।
5: पहिलाच प्रश्न मला विचारावा असं वाटतोय की जतीन आणि रश्मी दोन्ही मुलं विशेष, जेव्हा हे समजलं तेव्हा मनात कोणत्या भावना होत्या?
6: थोरली रश्मी, तर रश्मीचं मला समजायला तसं म्हणायला गेलं तर थोडा उशीरच झाला। ती साधारण 3-4 महिन्याची असेल तेव्हा एक घटना अशी घडली का मोठा आवाज झाला आणि ती झोपेतनं उठली नाही। तिथे मग कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली आणि डॉक्टरांकडे दाखवलं, बाकी सगळं हे चेक केलं, पण डॉक्टरांचं म्हणणं कधी कधी मुलं उशिरा रिस्पॉन्ड करतात, ती झोपली होती म्हणून रिस्पॉन्ड नसेल केलं, असं होणार करत घरातल्यांचं पण आपल्याकडे असं कोणी नाही तर तुझ्या मनात ही शंका कशाला, म्हणून ते लांबणीवर पडत पडत तिच्या सगळ्या टेस्ट सुरू होईला। तिचा पहिला वाढदिवस झाल्यानंतर मग तिच्या सगळ्या टेस्ट सुरू झाल्या आणि 2.5 वर्षाची असताना तिने पहिल्यांदा इयरिंग एड्स लावलं। जतीनचं म्हणायला गेला तर ह्या दोघांमध्ये 2.5 वर्षाचं अंतर आहे आणि जतीन जन्माला आला तेव्हा एक धाकधूक होती ना का बाबा ह्याला पण काही प्रॉब्लेम आहे का, म्हणून अगदी हॉस्पिटलच्या रूम मध्ये शिफ्ट केल्यानंतर मी बेडवरती डब्बा वाजवून बघत होती का बाबा हा रिस्पॉन्ड करतोय का नाही, एक भीती, एक उत्सुकता का बाबा ह्याला काही प्रॉब्लेम नाही ना असं होतं। पण तो आवाजाला प्रतिसाद देत होता, बारीकातल्या बारीक आवाजाला, अगदी बांगडीच्या आवाजाने सुद्धा तो उठत होता। पण हळूहळू जसा तो मोठा होत गेला तर त्याचं आय कॉन्टॅक्ट नव्हतं, हाक मारली तर रिस्पॉन्ड नव्हता करत, मग कुठेतरी परत शंका आली का ह्याला काय प्रॉब्लेम आहे म्हणून। मग त्या दरम्यान रश्मीचं ट्रेनिंग सुरू झालं होतं आगरी पाड्याच्या CACD शाळेमध्ये, तर तिथल्या ज्या डायरेक्टर मॅडम होत्या त्यावेळेस कुंदाताई म्हणून, मी त्यांच्याशी बोलली तर त्या बोलल्या आपण एकदा सगळं टेस्ट करून घेऊ त्याच्या, आणि मग तो साधारण 1.5 वर्षाचा असेल समजलं का त्याला ऑटिझम आहे, कारण इयरिंग तर नॉर्मल आहे मग तो का नाही हे करत। आणि त्यावेळेस अगदी 27 वर्षापूर्वी ऑटिझम हा शब्द सुद्धा नवीनच होता ऐकायला, तर मग त्याच्याबद्दल जाणून घेणं आणि सगळं प्रॉब्लेम जे काही असतील ते स्वीकारून त्याच्यावर काम करणं हे पहिल्यापासून मनाशी मी ती सुरुवात केली होती मी, का बाबा काही जतींमध्ये प्रॉब्लेम जर असलाच तर तो एक्सेप्ट करायचा आणि पुढे जायचं, तिथे खचून जायचं नाही. आणि ह्यात मी नेहमी म्हणते का ब्लेसिंग इन डिस्गाईज असं आहे का, रश्मी थोरली दिव्यांग त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस मला ते एक्सेप्टन्सला वेळ गेला नाही. पहिल्या वेळेस हो खूप वेळ गेला पण त्याच्यात ना आम्ही लवकरच बाहेर पडलो अगदी.
7: जे तरी सुद्धा एका म्हणजे मुलीचं लगेच अडीच वर्षांनी मुलाचं हे स्वीकारणं एक आई म्हणून एक स्त्री म्हणून थोडं कठीणच होतं हे खरंच आहे. पण मग अगदी ही मुलं जेव्हा लहान होती तेव्हा तर ह्या मुलांना वाढवताना मोठं करताना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप आव्हानं आली असतील, त्याबद्दल थोडं बोलूया.
6: हो दोघांमधला फरक असा ना का, रश्मी कर्णबधीर त्यामुळे तिला आवाज येत नव्हता आणि जतीनचं असं होतं का त्याला बारीकातले बारीक आवाज सुद्धा येत होते. रश्मीला लिप रिडिंगची ट्रेनिंग दिली होती मुखवाचनाची तर त्याच्यामुळे ती कंटिन्युअस चेहऱ्याकडेच बघायची आणि दुसरा होता जो चेहऱ्याकडेच नाही बघायचा, अगदी दोन टोकाची दोन होती. दरम्यान जेव्हा रश्मी अगदी पाड्याच्या शाळेत जात होती तिथे मी एक पॅरेंट्स गायडन्स कोर्स केला होता, म्हणजे पालक म्हणून तुम्ही 24 तास मुलांसोबत असता तर तुम्ही तुमच्या मुलांना कसं सक्षम करू शकता, कशी मदत करू शकता, तर तो एक वर्षाचा मी कोर्स केला होता. तर त्या कोर्सची मदत मला दोन्ही मुलांवर असं का जसं मी म्हटलं ना, जतीन अगदी 4 वर्षापर्यंत बोलतही नव्हता पण रश्मीला जसं ट्रेनिंग दिलं गेलं तसं ती हळूहळू बोलायला लागली. पण मग तिच्या तेच होतं का ती ओठांच्या हालचालीवरून भले अस्पष्ट पण मग ती बोलायला लागली. जतीनला मी सगळं ट्रेनिंग देत होती त्याच्याशी बोलणं टाकलं नाही मी, अगदी भले रश्मीला ऐकू येत नव्हतं पण तिच्याशी सतत बोलणं आणि जतीन बोलत नव्हता तरीही त्याच्याशीही सतत बोलणं हे मी सोडलं नाही. कारण जतीन बोलत नव्हता पण ऐकत तर होता, सो त्याच्या ब्रेनमध्ये सगळं रजिस्टर तर होतच असेल ना जे काही बोललं जातंय किंवा काय. सो हळूहळू जसा तो 4.5-4.5 वर्षाचा झाला तसा मग हळूहळू बोलायला लागला आणि तेच आहे. आणि जसं एकाला दुसऱ्याची साथ मिळाली ना घरामध्ये तसं मग वेगवेगळी संभाषणं त्या दोघांमध्ये किंवा एखादी घटना असेल तर त्या घटनेवरती दोघांना बोलतं करणं असे वेगवेगळ्या खेळातूनच मी प्रयोग सुरू केले आणि हळूहळू मग त्या दोघांची भाषा वाढ होत गेली.
7: म्हणजे आता तुमच्या बोलण्यातून ताई माझ्या लक्षात आलं की तुम्ही स्वतः पॅरेंटिंगचा कोर्स तर केलास पण रश्मीला तुम्ही अग्री पाड्याला ट्रेनिंगसाठी आणत होतात आणि तुम्ही पनवेलला राहता.
6: हो
7: तर हा एवढा प्रवास तुम्ही रोज केलात?
6: हो हा प्रवास मी फक्त रश्मीच नाही, नंतर जेव्हा जतीनचं समजलं तेव्हा माझा प्रवास असा असायचा का पाठीवर मोठी सॅक, कडेवरती जतीन कारण तो लहान होता 1.5 वर्षाचाच होता आणि हाताला रश्मी असं आमचा डेली प्रवास. पनवेलवरून सँडस रोडला जायचं, सँडस रोडवरून सेंट्रल लाईन पकडून भायखळ्याला यायचं आणि भायखळ्या स्टेशनला त्यांची शाळेची बस यायची तर त्या बसमध्ये रश्मीला बसवून द्यायचं आणि तिथूनच मग टॅक्सी किंवा बस पकडून जतीनला तेव्हा प्ले थेरपी सुरू झाली होती कारण त्याचा आय कॉन्टॅक्ट आणि एक ठिकाणी बसणं खूप हायपर होता जतीन तर ते एक ठिकाणी कसं बसवायचं तर त्याचं ट्रेनिंग चालू होतं. तर रश्मीला शाळेच्या बसमध्ये बसवल्यानंतर मग मी जतीनला ताडदेवला घेऊन जायची थेरपीसाठी.
7: म्हणजे
6: जायला 2 तास, हो जायला 2 तास आणि यायला 2 तास असा 2 वर्ष प्रवास केला आणि त्याच्यानंतर मग पनवेलला दोघांनाही नॉर्मल शाळेत. आता जतीन तर तेव्हा बोलतही नव्हता पण एक मुलांमध्ये मिक्स होईल, मुलांचं ऐकून ऐकून काहीतरी बोलू लागेल ह्या हिशोबाने जतीनलाही शाळेत घातलं होतं आणि रश्मीलाही नॉर्मल शाळेत घातलं होतं.
7: म्हणजे दोन्ही मुलांना नॉर्मल शाळेत तुम्ही घातलं ही फार चांगली गोष्ट आहे. हल्ली छोट्या छोट्या दुःखांनी फार लगेच असं कोसळल्यासारखी होतात माणसं, म्हणून मला असं विचारावंसं वाटतंय की हे सगळं करत असताना कधी हताश किंवा अगती कसं वाटलं का, आणि जर वाटलं तर अशा वेळी उभं राहण्याची ताकद कुठून आली?
6: हो आई म्हणून, एक पालक म्हणून बऱ्याचशा वेळेस हताश व्हायला होतं. आपण बरेच प्रयत्न करतो आणि जेव्हा त्याचं फळ मिळत नाही तेव्हा हरल्यासारखंही वाटतं. पण मग कुठेतरी ना ह्याच मुलांमधला एखादा स्पार्क, काहीतरी ती मुलं एवढं छान करतात ना का तीच त्यांचं जी काही डेव्हलपमेंट असते तीच आपल्याला नवीन ऊर्जा देते, नवीन उर्मी देते आणि परत आपण नव्याने उठतो आणि कामाला लागतो. तर माझ्या दोन्ही मुलांनी नेहमी आईच्या श्रमाला साथ दिली असं म्हणायला हरकत नाही.
7: किती छान, म्हणजे तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना मुलांनीही प्रतिसाद उत्तम दिला. खरं तर मधला प्रवासही खूप मोठा आहे, खडतर आहे, मला माहिती आहे. कारण एका राष्ट्रीय पुरस्काराच्या वेळी मी तुम्हा दोघांना भेटलेली आणि त्या दोघांविषयी मी बोलली आहे. पण आता ही दोघं यशाच्या शिखरावर आहेत, त्या दोघांच्याही यशांबद्दल भरभरून ऐकायला आवडेल.
6: हो नक्कीच. तर रश्मी शिक्षण नॉर्मल शाळेमध्ये 12वी पर्यंत झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी नृत्य योगसूत्र ह्याच्यामध्ये डिप्लोमा केला. त्याच बरोबर वयाच्या 6व्या वर्षापासून रश्मी भरतनाट्यम शिकत आहे आणि आता तर ती वर्ल्ड बेस्ट हिअरिंग इम्पेअर्ड भरतनाट्यम डान्सर म्हणून गुगलवर टाकलं तर तिचं नाव पहिले येतं. तर तिची ओळख तशी झाली आहे. वेगळ्या तिला ना कलेमध्ये अंग खूप होतं तर त्याच्यामुळे अभ्यासात, आणि माझं असं आहे ना मुलं ज्या गोष्टीत सक्षम आहेत तर तिथेच त्यांना प्रोत्साहन द्या. तर रश्मीचं कलेचं अंग आहे तर अभ्यासावर आम्ही अगदी तिला झेपेल तेवढाच जोर दिला. आम्ही तिला अभ्यासावर जबरदस्ती केली नाही, म्हणजे अगदी सुरुवातीला तिला 70-1% मिळायचे, नंतर ते 50 वरती आले. पण आई म्हणून मला माहिती होतं माझ्या लेकराची कुवत किती आहे, त्यामुळे मी तिच्यावर अभ्यासाचा भार टाकला नाही. पण तीच मुलगी डान्समध्ये चांगली, कलाकुसरीत चांगली, त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये तर लोक हताश झाले होते पण आम्ही लॉकडाऊनचा एवढा छान उपयोग केला. वेगवेगळे तिला कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस केले. आता तेही कसे, तर ऑनलाईन कोर्स जेव्हा चालू असताना आम्ही दोघीही सोबत बसायचो, ते जे काही बोलायचे टीचर ज्या काही ऑनलाईन क्लासमध्ये बोलायच्या ते मी एका रजिस्टरवर लिहायचे आणि ते वाचून रश्मी शिकायची आणि बाकी प्रॅक्टिकल तर ते बघून ती करत होती. तर त्या ह्याच्यात आज रश्मी एक सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर तर आहेच, एक कोरिओग्राफर आहे, परत मेकअप आर्टिस्ट आहे. 11 वर्षापासून कॉलेज सुटल्यानंतर मग ह्या मुलीचं कसं काय, कॉलेज पण असं झालं का FY ला ऍडमिशन घेतलं पण तो अभ्यास तिला झेपेना आणि तिला 8वीपासून लो बीपीचा त्रास आहे आणि अगदी 1 वर्षाची होती तेव्हापासून मायग्रेनचाही त्रास आहे. तर ते अभ्यासाचं टेन्शन तिने एवढं घ्यायला सुरुवात केली का सारखी आजारी पडायला लागली. मग आम्ही कॉलेजमधनं ड्रॉप घेतला आणि मग हळूहळू ती ज्या काही वस्तू बनवायची ना ते मी माझ्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला सुरुवात केली आणि मग त्यांना त्या वस्तू आवडल्या आणि तिथून तिला ऑर्डर सुरू झाल्या. तर आज 11 वर्ष झाली रश्मीचा स्वतःचा हँडमेड ज्वेलरीचा बिझनेस आहे. लॉकडाऊन पासून तिने अजून तीन बिझनेस सुरू केले, चॉकलेटचा, कॅन्डलचा, सोपचा, डेकोरेटिव्ह आयटम वगैरे पण ते हँडमेड ज्वेलरी सोबत ती बनवते. आणि आज कौतुकास्पद एक गोष्ट तिच्याबद्दल आता सांगावी तर गेल्या वर्षी पर्पल फेस्ट म्हणून जो दिव्यांगांचा कार्यक्रम असतो नेशन वाईड, तर त्या कार्यक्रमामध्ये तिला राष्ट्रपती भवनात परफॉर्म करण्यासाठी, तिचं भरतनाट्यम सादर करण्यासाठी तिला आमंत्रित केलं गेलं होतं आणि तेही प्रेसिडेंट मॅमच्या समोर.
7: वा वा खूपच छान.
6: बरोबर
7: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसमोर रश्मीनी नृत्य सादर केलं. तिचे डोळे अतिशय बोलके आणि सुंदर आहेत, नृत्यही ती सुंदर करते. पण तेव्हा कसं वाटलं?
6: अगदी सांगू, मी ना तिला लिप रिडिंग देत होती कारण जनरली ती जेव्हा स्टेजवर परफॉर्म करते ना मी समोर उभी राहून तिला लिप रिडिंग देते. तर तेव्हा मी लिप रिडिंग देत होती पण मला ती दिसतच नव्हती कारण डोळ्यात ना घळाघळा अश्रू वाहत होते आणि पूर्ण प्रवास माझ्या डोळ्यासमोरून तिचा अगदी लहानपणापासूनचा तोपर्यंत सगळा प्रवास डोळ्यासमोरून जात होता. आणि जसं मी मगाशी सांगितलं तर जतीन अगदी चार वर्षापर्यंत चार साडेचार वर्षापर्यंत बोलत नव्हता. हळूहळू डेव्हलपमेंट झाली, त्याचं बोलणं सुरू झालं. आधी बोबडा बोलायचा, मग स्पष्ट यायला लागलं. पण हे ऑटिस्टिक असल्यामुळे ना तो माणसांमध्ये मिक्स नाही व्हायचा. मग त्याची ओळख जास्तीत जास्त मी पुस्तकांशी करून दिली. तर तो खूप पुस्तकं चाळायचा, त्याला लागेल म्हणजे आमच्याकडे पुस्तक प्रदर्शन पनवेलला लागलं का आमच्या घरी असे ढीग यायचे पुस्तकांचे. ती मुलांना आम्ही त्या ह्याच्यात सोडून द्यायचो, तुम्हाला जी पुस्तकं पाहिजे ती घ्या. वाचन वाढलं त्याचं, भाषा वाढ झाली त्याची. तसं जतीन मधली प्रगती म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटत होतं का त्याच्यासारखा मुलगा जो कधी बोलत नव्हता, कोणात मिक्स होत नव्हता, तो एकदम त्याच्यात एवढी प्रगती झाली ना का तो पाच तुकड्यांमध्ये कायम अगदी नववी दहावी पर्यंत तो पाच तुकड्यांमध्ये कायम पहिला नंबर त्यांनी कधी सोडला नाही.
7: वा वा.
6: असं करत करत त्याचा शैक्षणिक प्रवास तर चालूच होता पण त्याचबरोबर त्याला बऱ्याचशा समस्या होत्या. तो हायपर होता, त्याला सेन्सरी इश्यूज होते, त्याला अगदी नवीन कपडे घातले तरी अंगावरती रॅशेस उठायच्या, त्यामुळे कधीही त्या लेकरांनी नवीन कपडे घातले नाही लहान असताना. मातीत खेळला तर अंगावरती पुरळ उठायचं, म्हणजे ते जपत जपत अगदी तो तिसरीत असताना त्याला सिलियाक डिझीज म्हणून एक आजार झाला आतड्यांचा. तो वाढत अगदी प्री प्रायमरी स्टेज ऑफ इंटेस्टायनल कॅन्सर वरती गेला.
7: बापरे.
6: आणि त्यात पण असं झालं का आधी ते लक्षात येत नव्हतं, त्यामुळे वेगवेगळे प्रयोग चालू होते, काय झालंय त्याला, का एवढे लूज मोशन्स होत आहेत, दिवसाला 18-18, 20-20 लूज मोशन्स का होत आहेत. तर त्यासाठी अंगातलं पाणी जात होतं ना, त्यामुळे तो मुलगा 6 महिने फक्त सलाईनवर होता कारण त्याला तोंडावाटे जास्त काहीही दिलं जात नव्हतं. कारण आतड्यांमध्येच प्रॉब्लेम असल्या कारणाने मग जास्तीत जास्त अवॉइड केलं जात होतं त्याला तोंडावाटे काही देणं. 6 महिने त्याला तिथे खिळून ठेवणं सुद्धा गरजेचं होतं. परत इथे मी सांगेन का पुस्तकांची मदत झाली. मग त्याला वेगवेगळे पुस्तक आणून दे, वाचून दाखव किंवा त्याला वाचायला द्या, असं करत करत मग तोही टप्पा पार झाला. चौथी जतींनी राज्यात 6वा, जिल्ह्यात पहिला, 7वी स्कॉलरशिप, नंतर वेगवेगळ्या अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये. आमच्या हळूहळू हेही लक्षात आलं का जतीनला गणितात गती आहे. मग गणिताच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, त्याला बसवणं, त्याची तयारी करून घेणं, हे सगळं प्रवास म्हणजे अगदी माझं विश्व म्हणाल तर माझी दोन लेकरं तीच होती. आणि हळूहळू करत जतीनचं 10वी झालं, 10वीला त्याला 91% मिळाले, 12वीला 87% मिळाले. आणि परत IIT JEE जी परीक्षा असते खूप कठीण, जी IIT एंट्रन्सला असते, तर ती JEE परीक्षेमध्ये, JEE ऍडव्हान्स मध्ये सुद्धा जतीनचा पर्सन विथ डिसेबिलिटीज मध्ये देशात 16वा नंबर आला. नंतर त्याच दरम्यान एक किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना म्हणून एक स्कॉलरशिप असते, त्या परीक्षेत तो दिव्यांगामध्ये देशात पहिला आला.
7: वा वा.
6: असं करत करत जतीनचं 12वी नंतर जतीननी पुण्याचा जे आयसर आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च सेंटर जे आहे, तिथे जतीननी बॅचलर्स आणि मास्टर्स इन मॅथमॅटिक्स केलं. आणि आज जतीन PhD करतो आहे गणितात बिट्स पिलानी गोवा मध्ये. आणि अभिमानाची गोष्ट अशी का आज 10 वर्षापासून जतीन स्वतंत्र राहतो आहे आणि त्याचा सगळा खर्च त्याच्या फेलोशिप मधनं तो भागवतो त्याचा खर्च.
7: खरं सांगू मॅडम, म्हणजे हे ऐकताना आता खरं माझे डोळे आनंदाने भरून आले की हे कसं शक्य होऊ, म्हणून खरंच अशक्य ते शक्य करणारी आई असं मला नेहमीच तुमच्या बाबतीत वाटतं. आणि जतीन 10 वर्ष स्वतः कमवतं, म्हणजे दोन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहून आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःच्या पायावर उभी राहून हे सगळं करतायत. खऱ्या अर्थानं तुम्ही मुलांना घडवले, प्रश्नच नाही. आणि जतीन PhD करतोय, लवकर त्याच्या मागे डॉक्टर जतीन असं ऐकायला मिळू दे आम्हाला.
6: 1.5 वर्ष शिल्लक आहे आता.
7: हे सगळं करत असताना नातेवाईकांचे कसे अनुभव आले किंवा कोणाची साथ मोलाची मिळाली या सगळ्या प्रवासात?
6: नातेवाईकांचं सांगायला गेलं तर दोन्ही दिव्यांग मुलं असल्यामुळे आमच्या नातेवाईकांना आमची लाज वाटायची. हळूहळू ते तुटत तुटत सगळेच नातेवाईक तुटले आणि मग माझे फ्रेंड्स जे कॉलेजमधले आणि शाळेतले फ्रेंड्सच मुलांच्या मावश्या आत्या काका मामा सगळं झाले. आणि योग्य वेळी योग्य लोक भेटली. जे अगदी जतीनचं जेव्हा डायग्नोसिस झालं तेव्हा डॉक्टर विभा कृष्णमूर्ती आणि ज्यांचा क्लिनिक आहे उम्मीद म्हणून मुंबईला आणि मेरी बरुआ मॅम आहेत ऍक्शन फॉर ऑटिझमच्या फाउंडर त्यांचं एक वर्कशॉप ते एवढं मदतगार झालं ना म्हणजे मला दिशा दाखवणारे ते. आणि रश्मीच्या बाबतीत मी म्हणेन का सीएसईडी जी शाळा आहे आगरी पाड्याला त्या शाळेनी मला ह्या लेकराला कसं मार्गानं न्यायचं कसं काही खडतर प्रवास आला तर कसे ते पार करायचे तिथे. आजही रश्मी आता शाळेत नाहीये, रश्मी आज 29 वर्षाची आहे, पण आजही त्या शाळेचा शाळेची कायम मला साथ आहे. तसंच डॉक्टर विभा द मेरी मॅम यांची साथ मला आजही कायम असते. कधीही मला काही प्रॉब्लेम आला तरी मी पहिली धाव त्यांच्याकडे घेते.
7: फारच कौतुक वाटते मला. आणि खरं म्हणजे दिव्यांग मुलांच्या पालकांनी अशा संस्था या संस्थांमध्ये चालणारं काम किंवा आपल्यासारख्या पालकांच्या संपर्कात राहणं हे आवश्यक आहे खरं.
6: पण माझं असं आहे ना का माझ्या प्रवासात ना मला फारशी कोणाची अगदी ही मोजकी माणसं जर सोडली तर त्यांच्या व्यतिरिक्त कोणाची साथ मिळाली नाही तर मला त्याची चणचण काय असते किंवा त्याचा त्रास काय असतो वेळोवेळी जर व्यवस्थित मार्गदर्शन नाही मिळालं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे मला माहिती आहे. त्यामुळे मी जेवढं जमेल तेवढं वेगवेगळ्या अगदी देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या पालकांना काउन्सिलिंग करत असते, त्यांना काय लागेल ती मदतही करत असते. बरेचसे पालक असे ज्यांना मी कधी भेटली नाही पण फोन थ्रू जेवढं जमेल तेवढं मार्गदर्शन करायचं काम मी करते.
7: वा वा, केवढं मोठं सामाजिक काम तुमच्या हातून होतंय. तुमचे आलेले जे अनुभव आहेत ते तुम्हाला आणि इतरांनाही खूपच ऐकण्यासारखे शिकण्यासारखे असेच आहेत. शेवटाकडे जाताना मला असं विचारावंच वाटतं की दिव्यांग मुलांच्या पालकांना आज या मुलाखतीतून कोणता संदेश आपण द्याल?
6: संदेश देण्या की मी काही मोठी नाही पण छोटीशी टिप मी सांगते. आपण बागेमध्ये जी फुलांची झाडं लावतो ना त्याचं संगोपन किती छान करतो तर ही मुलं आपल्याच बागेतली फुलं आहेत तर त्यांचं संगोपन करणं पूर्णतः आपल्या हातात असतं. बाकीचे साथ द्यायला असतात पण फर्स्ट आपण असतो, पहिला पाऊल आपणच टाकणं गरजेचं असतं.
7: वा वा, किती सुंदर शब्दात तुम्ही. खरंच बागेतल्या फुलांना जितक्या प्रेमाने हळुवारपणे जपतो तसंच मुलांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्यातील कलागुणांना त्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या अशा खऱ्या अर्थानं आई पण निभावणाऱ्या अशा या अर्चनाताई यांच्या संपूर्ण आयुष्याला कारकिर्दीला आणि त्या मातृत्वाला सलाम करावा असं वाटतोय मला. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

कार्यक्रमात आता ऐकूयात घर होतो ऐसा या चित्रपटामधलं गीत. बप्पी लहिरी यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अपने अपने या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आणि के के यांनी गायलेलं मेहबूब आणि पी के मिश्रा यांचं गीत आता ऐकणार आहोत. दुनिया दिल वालों की या चित्रपटामधलं संगीतकार ए आर रहमान.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी

0: जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीस पत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
1: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
3: कार्यक्रमात आता ऐकूया चांदणी ह्या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांच्या आवाजात. गीतरचना आनंद बक्षी यांची आणि संगीत साज आहे शिवहरी यांचा.

Yeah.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत 100 डेज. या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं ही गीतरचना आहे दिलीप ताहिर यांची.

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर, रुक्मिणी लॉजच्या समोर, पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी, शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेओ, जीवन रंग या कार्यक्रमात मी सुषमा दाते अनेक लोकांच्या मुलाखती घेत असते। त्यांनी वेगवेगळी क्षेत्र कशी पादाक्रांत केली, काय कामगिरी केली, ते करताना कोणत्या अडचणी आल्या, त्या त्यांनी कशा सोडवल्या आणि त्यांना आवडीचं काम करताना कसा आनंद मिळाला, हे सगळं आपल्याला कळावं आणि त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी प्रत्येकाला, हा त्याच्यातला खरा तर हेतू असतो। आज मी आसावरी कुलकर्णी यांच्या पुण्याच्या घरी गेले आहे, म्हणजे पोचतेच आहे त्यांच्या घरी आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहे। तुम्हाला वाटेल या आसावरी कुलकर्णी कोण, तर ज्यांनी लेख, निवेदन, सूत्रसंचालन, व्हॉइस ओव्हर, डबिंग आर्टिस्ट, लक्ष्मी आणि घाट कमर्शियल फिल्म्स अशा अनेक ठिकाणी नाटकामध्ये काम करून अनेक पारितोषिकं मिळवली आहेत। लक्ष्मी आणि घाट सारख्या 2 कमर्शियल फिल्म्स केल्या आहेत आणि हे त्यांनी बऱ्यापैकी वयाच्या 40 नंतर केलेलं आहे। तर त्यांच्याकडनं हा प्रवास जाणून घ्यायचा आहे, पोचलेच आहे त्यांच्याकडे। नमस्कार आसावरी ताई।
6: नमस्कार सुषमाताई,
5: खूप छान वाटलं तुम्हाला भेटून।
6: सेम इयर।
5: आणि रेडिओच्या आमच्या विश्वास रेडिओ विश्वासच्या लोकांना तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दलची माहिती मिळाली तर फारच छान वाटेल। वाटा असतात, वळणं असतात, उतार चढाव असतात, हे सगळं असतं आणि मग मिळालेलं यश ही मोठी पावती असते।
6: मला
5: सुरुवात करायची आहे तुमच्या जरा बालपणाविषयी, शिक्षणाविषयी, आणि मग तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात त्याविषयी।
6: ऍक्च्युली माझा जन्म पुण्याचाच।
5: बर।
6: माझ्या वडिलांची MSCB मध्ये नोकरी होती, त्यामुळे त्यांची दर 3 वर्षांनी बदली व्हायची।
5: बर।
6: त्यामुळे मी पुण्याची असले तरी नारद बालक मंदिरात बालवाडीचं पहिलं वर्ष झाल्यानंतर बाबांची बदली अमरावतीला झाल्यामुळे आम्ही अमरावतीला गेलो आणि मग तिथे मोठी बालवाडी पासून 6वी पर्यंत मी अमरावतीला होते। अमरावतीला माझा ह्या सगळ्या सांस्कृतिक जीवनाचा पाया पक्का झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण तिथे आम्ही ज्या परिसरात राहायचो तिथे दरवर्षी नवरात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा। तिथे अगदी बालवाडीत असल्यापासून माझा सहभाग असायचा तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये। त्याच्यामध्ये छोटीशी नाटुकली असतील, कधी गाणं म्हणणं असेल, कधी नाच असेल, हे सगळं तिथे करायला सुरुवात झाली। म्हणजे एक जे स्टेज डेअरिंग म्हणतो ना आपण, किंवा ती जी गर्दीची भीड चेपणं,
5: ते तेव्हाच झालं।
6: हा, ते तेव्हाच झालं। आणि दुसरा खूप मोठा हात दिला माझ्या या कलागुणांना तो तिथल्या कामगार कल्याण स्पर्धांनी। कामगार कल्याण केंद्रातर्फे लहान मुलांच्या स्पर्धा व्हायच्या, नंतर महिलांच्याही स्पर्धा व्हायच्या आणि मग
5: स्पर्धा व्हायच्या। बरोबर,
6: अगदी। आणि माझी आई स्वतः या क्षेत्रामध्ये खूपच उत्साहाने सहभागी झाली होती, तिला तिच्यामध्ये दिग्दर्शक सापडला आणि मग आई दिग्दर्शित करायची आणि आम्ही काम करायचो। नॉट ओनली मी, माझ्या मित्रमैत्रिणींच्या आया, कारण पुरुष पात्र विरहित एकांकिका अशी त्यांची कॅटेगरी असायची।
5: अच्छा।
6: हा, सो त्याच्यामध्ये पण लहान मुलांचे रोल्स असतील तेव्हा माझा सहभाग असायचा आणि मुलांच्या एकांकिकांमध्ये तर मी असायचीच असायची। ती मग आमच्या घरी तालमी, मग ती तालमीची सगळी ती मजा, शाळेतल्या प्रॅक्टिसेस सगळ्या, म्हणजे आंतरशालेय स्पर्धा आणि कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा, याच्यामध्ये माझा पाया हा पक्का होत गेला। आणि एक आवर्जून मला सांगायला आवडेल, एका वर्षी आमच्या नाटकाला तिहेरी मुकुट मिळाला होता, वाढदिवसाची भेट असं ते नाटक होतं.
0: बर,
6: मला तो सुधाकर प्रभू का मला लेखक आठवत नाही, कारण तेव्हा मी चौथी मध्ये होते. तर तेव्हा आईला दिग्दर्शनाचं पहिलं, मला अभिनयाचं पहिलं, आणि आमच्या नाटकाला पहिला क्रमांक मिळाला होता अमरावती केंद्रामध्ये.
0: खूपच छान, म्हणजे हे बाळकडू सगळं घरूनच आलेलं आहे, आईकडून आलेला हा वारसा आहे.
6: अगदी अगदी, असं म्हणायला हरकत नाही. माझा मामा थिएटर आर्टिस्ट आहे, माझे आजोबा गायचे, माझ्या वडिलांची आई ती सुद्धा

0: नाटकांमध्ये वगैरे काम करायची, त्यामुळे हे बहुतेक जीन्स मधनच आलेलं आहे. जी नौटंकी आली ना तो खेळा तिथूनच आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: अरे वा.
0: त्यामुळे मग सहावी नंतर सातवी आठवी अमरावती सोडून आम्ही नाशिकला गेलो. नाशिकला कामगार कल्याण स्पर्धा वगैरे नव्हत्या, आपण आंतरशालेमध्ये भरपूर गाजवलं स्टेज. नववी दहावीला मी राहुरीला होते. राहुरीला मात्र थोडासा ब्रेक लागला या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना. तिथे फक्त अभ्यास हाच फोकस होता, कारण थोडस तालुका लेवलवरची जागा होती आणि थोडस कन्झर्वेटिव्ह वातावरण होतं तिथे. म्हणजे एवढ्या मोकळेपणाने कल्चरल ऍक्टिव्हिटीज तिथे नाही व्हायच्या. इवन आंतरशालेय स्पर्धांमध्ये सुद्धा तिथे एक तर नववी दहावी म्हणल्यावरती आपल्याकडे तो फोबिया असो स्वतः, अभ्यास आहे की अभ्यास, बाकी काही करायचं नाही, दहावीचं वर्ष आहे. सो ती दोन वर्ष छान गॅप घेतली मी, पण मग तेव्हा बाकीचा अभ्यासावरचा वगैरे फोकस झाल्यानंतर माझ्या दहावी नंतर मग आई वडिलांनी ठरवलं की आता हे फिरफिर बास झाली, आता आपण पुण्यात सेटल होऊयात, कारण मूळ गाव आमचं पुणंच होतं ना. मग माझ्या अकरावी पासून आम्ही पुण्याला आलो आणि मी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला.
1: अरे वा, म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीजला भरपूर स्कोप होता तिथे.
0: अगदी अगदी अगदी, प्रश्नच नाही. तिथला एक गमतीशीर अनुभव मला सांगायला आवडेल. मी मूळची पुण्याची असले तरी माझी दहावी राहुरीहून झाली होती, राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या शाळेतून. तर राहुरी ही तालुका प्लेस ना. सो पुण्यात एसपी कॉलेजला जेव्हा या कला मंडळाच्या नोटीस नंतर आम्ही ऑडिशनला वगैरे गेले, तेव्हा ऑडिशन हा शब्द तेव्हा पहिल्यांदा ऐकला, तोपर्यंत हा शब्द माहिती नव्हता. तर तेव्हा राहुरी असं म्हणल्यावरती तिथले जे सिनियर विद्यार्थी होते ना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला आजही आठवतात. कोण आली ही गावठी पोरगी आणि काय करणार ही, अशा पद्धतीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावरती होते. पण मग ती जी काय माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशन होती, त्याच्यात मी जे काही सादरीकरण केलं ते त्यांना आवडलं आणि मग मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा घेतला. तेव्हा राहुल सोलापूरकर हे नाटक दिग्दर्शित करत होते, श्रीनिवास जोशी हे लेखक होते आणि मृणाल कुलकर्णी त्या माझ्या सहकलाकार होत्या त्या नाटकामध्ये. नंतर माधुरी गत्रे, सुवर्ण असे सगळे खूप फेमस असलेले लोक त्यांच्याबरोबर मी पुरुषोत्तम केलेलं आहे. सीमा देशमुख ती पण माझ्या बरोबर होती. अशी खूप खूप असं भारी वाटत होते तेव्हा की आपण कॉलेजमध्ये आलोय आणि त्याच्यात पुरुषोत्तम करंडक करतोय, कारण पुरुषोत्तम करंडकचं ग्लॅमर तेव्हाही तेवढंच होतं जेवढं आज आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे मग अकरावी मध्ये पुरुषोत्तमच्या त्या तालमी आणि ललिता गौरी गोखले, मोहन गोखलेंची बहीण, ते पण माझ्या बरोबर होती. आणि आम्ही पुण्याला आलेलो असलो तरी बाबांची पुणे मुंबई अपडाऊन नोकरी सुरू होती, बाबांना पुण्यात पोस्टिंग मिळालेलं नव्हतं. मग जेव्हा रात्री उशीर व्हायचा तालमींना तेव्हा ललिताचे बाबा बापू मोहन गोखलेंचे वडील ते मला घरापर्यंत सोडून त्यांच्या घरी जायचे. आम्ही जवळजवळच राहतो गावामध्ये, आमचं घर शुक्रवार पेठेत टेलिफोन एक्सचेंजच्या पाठीमागे आणि त्यांचा नवा विष्णू चौकामध्ये त्या समोरच्या लेनमध्ये. त्यामुळे मग बापू मला सोडतात म्हणल्यावर माझे बाबा पण अगदी निर्धास्त झाले. त्यात पुण्यामधलाही हा जो प्रवास सुरू झाला तो पण अतिशय छान सेफ सिक्युअर वातावरणात आणि बापूंच्या छत्रछायाखाली खूप मजा यायची तेव्हा. आणि मग पुरुषोत्तम केलं, गदक्कर केलं, फिरोदिया केलं, जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे घुसखोरी केली, पण ती अकरावी पुरतीच मर्यादित राहिली कारण मी सायन्सला प्रवेश घेतला होता.
1: बरोबर.
0: आणि मग बारावी आली पुन्हा अभ्यासाचं वर्ष. सो बारावीला ब्रेक लागला आणि बारावी नंतर एफवायला मी जी गेले ना मग ती थोडीशी इकडची ऍक्टिव्हिटी माझी कमी झाली, कारण बारावी मध्ये ब्रेक लागला होता ना, त्या सगळ्या कला मंडळाशी संपर्क तुटला होता.
1: आणि मग एकदम पुढे तुम्ही किती वर्षांनी या क्षेत्रात उडी मारली?
0: तसं सांगायचं तर लग्न झालं माझं 89 साली आणि मी धुळ्याला गेले माझ्या सासरी. त्याच्यानंतर मी ऑन स्टेज नव्हते. महिलांसाठी मुलांसाठी माझे खूप उपक्रम चालू होते. धुळे आकाशवाणी आणि जळगाव आकाशवाणी या दोन्ही ठिकाणी मी व्हॉइस आर्टिस्ट म्हणून भरपूर काम केलं, पण ऑन स्टेज मी काही करत नव्हते. जवळजवळ 35 वर्षाच्या गॅप नंतर मग मी जून 2024 पासून हे काम करायला सुरुवात केली.
1: मला हे सांगायला आनंद वाटतो की 35 वर्षाच्या गॅप नंतर सुद्धा आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उडी मारून आपल्याला काहीतरी करता येतं हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.
0: अगदी अगदी 101%. आणि ह्या माझ्या सेकंड इनिंगचं संपूर्ण श्रेय मी माझ्या मुलांना देईन, कारण मुलांना माझी आवड माहिती होती आणि दोघंही जेव्हा त्यांची शिक्षण पूर्ण झाली आणि त्यांच्या त्यांच्या मार्गाला ते लागले, दोघांनी म्हणून मला सांगितलं की आई आता आमच्यासाठी म्हणून तू कुठेही अडकून राहू नकोस, आमचं सगळं आता व्यवस्थित झालेलं आहे, सो लिव्ह युअर ड्रीम, जे तुला आवडतं, ज्याची तुला पॅशन आहे, ज्याच्यात तुला खरा आनंद मिळतो, ते तू करायला लाग. मग मुलांनी असं सांगितल्यावरती मग तोपर्यंत माझ्या डोक्यातही आलं नव्हतं की आपण ऑन स्टेज किंवा कॅमेरा फेसिंग काही करू शकू.
1: बरोबर.
0: मुलांनी सांगितल्यानंतर मग मी खरंच विचार केला आणि मग आपण त्या दिशेने शोध घ्यायला लागलो ना की तुम्हाला आपोआप मार्ग दिसत जातात.
1: बरोबर.
0: असं झालं ते. आणि मग मी पहिल्यांदा डबिंग आणि व्हॉइस ओव्हरचं एक वर्कशॉप होतं पुण्यामध्ये, त्या क्षेत्राशी संबंधित माहिती मिळावी म्हणून मी त्या वर्कशॉपला गेले, ते 1.5 दिवसाचा वर्कशॉप केला, तिथे तो अनुभव घेतला. ऍक्च्युली व्हॉइस ओव्हरचा अनुभव मला साम टीव्हीच्या माझ्या नोकरीमध्ये होता. सकाळ माध्यम समूहात मी जी 18 वर्ष नोकरी केली ना, त्याच्यामध्ये 8 वर्ष मी साम टीव्ही बॅक ऑफिसला होते. मग तिथे न्यूज पॅकेजेस, जाहिराती, त्याच्यानंतर कुकरी शोज, डॉक्युमेंटरीज ह्यांना मी आवाज देत होते ऍज अ स्टाफ मेंबर. त्यानंतर माझी जी निवेदनाची आवड होती ती ऑफिसच्या कार्यक्रमांमध्ये मला भरपूर संधी मिळत होती. मी बाहेर कमर्शियली करत नव्हते पण ती संधी मला ऑफिसमध्ये मिळत होती.
1: बरोबर.
0: हा, पण अभिनय करणं स्टेजवर असो किंवा कॅमेरा फेसिंग असो ते त्या वेळेला काही नव्हतं, जे जून 24 नंतर हळूहळू माझा तो प्रवास सुरू झाला.
1: आणखी एक प्रश्न असा आहे की लक्ष्मी आणि घाट या कमर्शियल फिल्म्स केल्या, फिल्म्समध्ये काम करणं जास्त चांगलं वाटलं की नाटकामध्ये स्टेजवर काम करणं जास्त चांगलं वाटलं?
0: ऍक्च्युली ना ह्या दोन्ही माध्यमांची ताकद वेगवेगळी आहे आणि दोन्हीमध्ये काम करण्याची मजा पण वेगवेगळी आहे.
1: बर.
0: स्टेजवरती जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा तिथे रिटेक नसतो. इथे तुम्ही जे काय एकदा डिलिव्हर करता, जे एकदा तुमच्या तोंडातून जातं ते जातं, तिथे तुम्हाला करेक्टिव्ह काही करता येत नाही.
1: करेक्ट.
0: त्यामुळे तिथे यू हॅव टू बी व्हेरी प्रिसाइज, तुम्हाला ते त्या पद्धतीनेच करावं लागतं आणि तिथल्या जागा शोधत शोधत तुमच्या कामामध्ये जास्तीत जास्त अचूकता कशी येईल, प्रत्येक प्रयोगागणिक फाईन ट्युनिंग तुम्हाला कसं करता येईल हे तुम्हाला बघायला लागतं नाटकाच्या बाबतीत.
1: बरोबर.
0: चित्रपटाच्या बाबतीत त्या मनाने थोडस सोपं मी अशासाठी म्हणेन की तुमचं फंबल झालं,
1: रिटेक
0: चुकलं, तुम्ही विसरलात, हा तुम्हाला रिटेक करायला मिळतो. नाटकात मी तुम्हाला म्हणलं तसं तुमचा तो परफॉर्मन्स झाला की झाला आणि तो एकदाच करायचा आहे.
1: बरोबर.
0: फिल्म्सच्या बाबतीत, शॉर्ट फिल्म्स असो, जाहिराती असो किंवा चित्रपट असो, तिथे वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एकच दृश्य चित्रित केलं जातं. एक मास्टर शॉट लागतो तेव्हा तो अख्खा सीन तुम्ही सगळ्यांनी करायचा. त्याच्यानंतर प्रत्येक पात्राचा वेगवेगळ्या अँगलनी क्लोजअप घेतला जातो, म्हणजे तुम्हाला एकच वाक्य विदाऊट रिटेक, म्हणजे रिटेक मी काउंट करत नाहीये, रिटेक झाले तर तेवढे शॉट तुमचे ऍड होतात, पण किमान 5 ते 6 वेळा तोच डायलॉग म्हणायचा असतो.
1: अच्छा.
0: आणि इथे तुम्हाला स्टेजची खूप मदत होते. जेव्हा तुम्ही थिएटर करता तेव्हा जे पाठांतराची तुम्हाला सवय लागते, ते पाठांतर इथे कसं उपयोगी पडतं की तो एकच डायलॉग तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला म्हणायचा आहे, म्हणजे वेगवेगळ्या अँगलसाठी. आणि मग एकदा मी म्हटलं मला खूप कंटाळा आलाय, आज मला कंटाळा आलाय, कंटाळा आला रे मला, अशी इथे तुम्हाला व्हेरिएशन्स नाही चालत. तुम्हाला ते वाक्य त्याच पद्धतीने आणि ती इमोशन कंटिन्यू ठेवून म्हणायला लागतं, तिथे तुम्हाला थिएटरचा खूप उपयोग होतो.
1: थिएटरच्या
0: बाबतीत तुम्हाला, हा थिएटरच्या बाबतीत तुम्हाला आवाज एक वेगळ्या पद्धतीने लावावा लागतो, कारण तुम्हाला माईक थ्रू खूप मोठ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं असतं.
1: बरोबर.
0: इथे कॅमेराच्या बाबतीत तुम्हाला जेव्हा सिंग साऊंड असतो तेव्हा तुमची पट्टी थोडीशी, तुम्ही व्हॉल्युम थोडा कमी ठेवला तरी चालतो, इमोशन सगळ्या तेवढ्याच द्यायच्या, पण मोठ्याने बोलायची गरज नसते.
1: बरोबर.
0: तो सगळं कॅच करत असतो.
1: आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की अनुभवात तर कामात तर बोलण्यासारखं खूप आहे, पण शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक बायका आहेत घरामध्ये की ज्यांची सगळी मुलं बाळं आता शिकली आहेत आणि मार्गाला लागली आहेत, त्यांनी आपली पॅशन कशी जपावी, काय सल्ला द्याल?
0: त्याच्यावरती एकच उत्तर आहे, स्टार्ट लव्हिंग युअरसेल्फ, स्वतःवरती प्रेम करायला लागा. तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला शेवटच्या प्रायोरिटीवरती ठेवता आणि बाकी सगळ्यांना टॉप प्रायोरिटीवरती ठेवता, तसं न करता जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडलेल्या असतात ना, तेव्हा एकदा शांतपणे स्वतःशी संवाद साधून मला नक्की काय हवंय, मला नक्की काय करायचंय आणि मला कसं पुढे जायचंय आणि आनंद कसा मिळवायचा आहे, हा तुमचा स्वतःशी संवाद झाला ना की तुम्हाला आपोआप तुमचा मार्ग सापडतो आणि तुमची पॅशन तुम्हाला फॉलो करता येते.
1: वा, खूप छान सांगितलं. आणि हा सल्ला फार महत्वाचा आहे की अनेकांना तशी आपल्या पॅशनच्या दृष्टीने विचार करून प्रयत्न करून पुढे जाता येईल, मार्ग सापडेल. प्रत्येकाने स्वतःवर प्रेम करावं सगळ्या जबाबदाऱ्या झाल्यावर, हेही वाक्य फार छान आहे. तर रेडिओ विश्वास तर्फे तुमचे खूप खूप आभार, बोलण्यासारखं खूप आहे, परत कधीतरी नक्की भेटू, तोपर्यंत धन्यवाद.
0: मीही रेडिओ विश्वासच्या टीमचे आणि तुमचे मनापासून आभार मानते की जे काही माझी थोडीशी धडपड आहे ती जर जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचली तर मला वाटतं दे ऑल्सो विल स्टार्ट लव्हिंग अँड लिव्हिंग देअर ड्रीम आफ्टर 50s.
1: येस, नक्की. पुन्हा एकदा शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं कैफे आदमी यांचं गीत. बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं संगीतकार ओपी नय्यर.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात भाई भाई या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया चोरी मेरा काम या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरामध्ये आदमी और इन्सान या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार रवी.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आखो आखो में या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. किंमत चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया खतरों के खिलाडी या चित्रपटामधलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: मकसद या चित्रपटामधलं इंदिवर ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरांने. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायै तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धरी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. 1961-62 एवढासा प्लेबॅक देणारा प्रयागराज, नंतर लेखक कुली 1983, नंतर 85 दिग्दर्शक म्हणून गिरफ्तारमध्ये अमिताभ आणि कमल बसन पण होते. किती प्रगती करतात माणसं बघा. म्हणजे जंगलीच्या पहिल्या गाण्यानंतर त्याला कमीत कमी 15-20 दिवस नीट बोलता येऊन इतक्याचा घसा खराब झाला होता. आणि त्याचे कमी 8-10 रिटेक झाले होते. आणि एका गाण्यात कमीत कमी 4-5 वेळा तो याहू ओरडणं होतं. आणि एवढंच काय, जंगली सिनेमात प्रयागराजचं क्रेडिटमध्ये नाव पण नव्हतं, पण तरी हिंमत न हारता एवढी प्रगती माणूस करू शकतो. जंगली सिनेमाचे सर्वच गाणी फारच लोकप्रिय झाली, पण सुबोध मुखर्जी यांना सर्वात आवडलेलं गाणं होतं एहसान तेरा होगा मुझ. सुबोध मुखर्जी म्हणाले की हे गाणं सायरा बानूवर पण चित्रित करा. पण तेव्हा नेमक्या लता दीदी बाहेर होत्या, त्यामुळे रफीच्याच आवाजात ते गाणं लावलं आणि त्यावर सायरा बानूने फक्त ओठ हलवले, लिपसिंग केलं. लता मंगेशकर भारतात परत आल्यानंतर रेकॉर्डिंग ठरलं, पण यू कॅनॉट पुट कार्ट बिफोर द हॉर्स. गाडी ही घोड्याच्या मागेच हवी. अधिक रेकॉर्डिंग नंतर शूटिंग, पण यात तर शूटिंग आधीच झालेलं होतं, मग काय करायचं. एकतर पुन्हा

0: तो सेट लावावा लागेल म्हणजे परत शूटिंग करा. किंवा दुसरा कठीण कधीही न पडलेला मार्ग हा सायरा बानूची फिल्म समोर लावायची आणि ती ज्याप्रमाणे लिपसिंग करते त्याप्रमाणे लता मंगेशकरने हे गाणं म्हणायचं. लताबाईंचं म्हणणं असं होतं की असं कधी होतं का, पण चंगरते यांचा आग्रह हे असंच करण्यात आलं आणि रेकॉर्डिंग छान झालं. आणि बहुधा हिंदी सिनेमातली ही पहिली शूटिंग आणि नंतर रेकॉर्डिंग हा प्रसंग असावा.
1: एहसान तेरा होगा मुझ पर.

निर्माता दिग्दर्शक नरेश सैगल यांचा सिनेमा होता बॉयफ्रेंड, ज्यात शम्मी कपूर, मधुबाला व धर्मेंद्र हे गाणं सुबीर सेन यांनी गायलेलं आहे. देखो ना आओ आहे जाने मन. शंकर खान म्हटल्यानंतर गाण्याचा प्रश्नच नव्हता. रफीचं हे गाणं त्यांच्या शम्मी कपूरच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सलाम आपकी मिठी नजर को सलाम,

संगीतकार शंकर केसन, गीतकार असर जयपुरी व शैलेंद्र असल्यानंतर मधुर आणि लोकप्रिय गाण्यांची नुसती मेजवानीच होती. मोहम्मद रफीचे सोलो गाणं, धडकने लगता है मेरा दिल तेरे नाम से.

0: मुझे धड़कने लगता है।
1: सिनेमात एक अत्यंत यशस्वी भरपूर चालला भरपूर मनोरंजन आणि मेहमूद असल्यामुळे फारच धमाल होती। सोबत शंकर यांची गाणी, हे गाणं हसर जयपूर यांचं होतं।
2: नजर बचा कर चले गए वो वरना घायल कर देता।

पृथ्वीराज कपूरांच्या मित्राचा एक मुलगा होता, पंजाबवरून आला, सिनेमात काम करायचं. खरं म्हणजे वडिलांनी त्याला सांगितलं होतं, मुंबईत जमलं नाही तर गावी परतीय मेडिकलचं दुकान टाकू. पण तो कसला ऐकतोय, आला माटून गेला राज कपूरकडेच राहायला लागला. तेव्हा सर्व पृथ्वीराज कपूर, राज कपूर, आईवडील, फक्त राज कपूरचं लग्न झालं होतं, बाकी सगळं एकत्र कुटुंब होतं. त्याचं नाव होतं लेख टंडन. त्याचा एक मित्र होता अब्रार अल्वी, जो कथालेखक होता. त्याने एक कथा लिहिली, तो नेहमीप्रमाणे गुरुदत्त बरोबर काम करायचा, प्यासा कागद के फूल साबे और गुलाम वगैरे. पण त्यांनी लिहिली ही कथा गुरुदत्तला पसंत नव्हती, गुरुदत्तच्या मते त्यावर सिनेमा बनूच शकत नाही. त्यामुळे लेख टंडन यांनी ही कथा घेतली आणि ते एफ सी मेहरांना ऐकवली. त्यांना ती पसंत पडली आणि त्यांनी सिनेमा बनवायला लगेच परवानगी दिली व लेखराज टंडन यांना दिग्दर्शनाची संधी पण दिली. सगळं बोलणं करून लेख टंडन ऑफिसून बाहेर पडताना शंकरकिशन त्यांना भेटले आणि त्यांनी विचारला, क्यों लेख महाराज, क्या कर रहे हो? त्यावर त्यांनी सगळं सांगितलं. त्यावर शंकरकिशन लगेच लेख टंडनला घेऊन एफ सी मेहराकडे गेले आणि म्हणाले की हा सिनेमा लेख दिग्दर्शित करत असेल तर संगीत आम्ही देऊ, पैशाचं आपण नंतर बघू. तेव्हा शंकरकिशन साधारणतः 4 ते 5 लाख रुपये घ्यायचे, पण लेख टंडनसाठी त्यांनी 3 लाखात तो सिनेमा केला. शंकरकिशननी लेख टंडनला म्हणाले, तुम सगळे 10 बजे मेरे ऑफिस में आ जाओ. त्यावर लेख टंडन म्हणले, मेरे पास गाडी कहाँ आहे, मुझे 2-2 बस बदलनी पडती है, मी 12 बजे आऊंगा. लेख टंडन जेव्हा शंकरकिशनच्या स्टुडिओमध्ये गेले तेव्हा कुठलीही सिच्युएशन न ऐकता 10-12 ट्यून्स ऐकवल्या, त्यातल्या 6 त्यांनी फायनल केल्या. ज्यावर गाणी लिहिले गेले फक्त एकच गाणं नंतर केलं होतं, ते म्हणजे आवाज दे की हमें ना बुलाओ. सगळी गाणी खूपच लोकप्रिय होती. मैं

सुरुवातीला हा सिनेमा जेव्हा प्लॅन केला तेव्हा शम्मी कपूर फारसा उत्साही नव्हता, कारण हिरोईन कल्पना एकदम नवीन होती. पण जेव्हा शंकर गेहलोतची एंट्री झाली शम्मी कपूर एकदम भरात आला. ए गुलबदन फूलो की महक काटो किचवन.

खरं म्हणजे सर्वच गाणी उत्तम होती, पण सगळ्यात चांगलं ते हे आवाज दे के हमें तुम बुला। या सिनेमाकरता शम्मी कपूर बेस्ट ऍक्टर, ललिता पवार बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस, शंकर जयकिशन बेस्ट म्युझिक डायरेक्टर, हसरत जयपुरी बेस्ट लिरिसिस्ट, ए गुदुल बदन, मोहम्मद रफी बेस्ट मेल फीडबॅक सिंगर या सर्वांचं नॉमिनेशन होतं, पण अवॉर्ड फक्त शंकर जयकिशन यांनाच मिळालं 1962।

शक्ती सावंत निर्मित आणि दिग्दर्शित सिनेमा चायना टाऊन, ज्यात शम्मी कपूर, शकीला, हेलन, रोमॅन्टिक कॉमेडी थ्रिलर या शम्मी कपूरचा डबल रोल होता. बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा डाली हो. हा सिनेमा व हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की एकदा निर्माते शक्ती सावंत यांना या गाण्याचे हक्क घेण्याकरता विदेशातून फोन आला. मनंतर त्यांनी सांगितलं की रवी सोबत बोलून सांगतो, कारण संगीतकार रवी होते. त्यांनी परवानगी दिली आणि हे हिंदी सिनेमातलं पहिलं गाणं जे ऑफिशियली विदेशात गेलं आणि त्याच्यावर इतर त्या ट्यूनवर इतर गाणी म्हणली.

गाणं लिहिणं आणि त्यातही हिंदी सिनेमात व ट्यूनवर गाणं लिहिणं ही फार मोठी कसरत असते. कविता लिहिताना शब्द मोजून मापून अर्थ पाहून वापरावे लागतात, पण हिंदी गाणी ट्यूनवर लिहिताना मीटर नावाचा एक प्रकार असतो, त्यावर जे गाणं लिहावं लागतं त्यातलाच हा प्रकार, त्यातलं हे गाणं होतं एक. यम्मा यम्मा तू परवाना मै शम्मा या गाण्याच्या संदर्भात मजरू सुल्तानपुरी यांना विचारण्यात आलं होतं की यम्मा यम्माचा अर्थ काय, तर त्यावर ते म्हणले अर्थ काहीच नाही, पण मीटरवर हेच शब्द योग्य वाटत आहेत.

आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात घरद्वार या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज अनवर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. अंजान यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं मनोज कुमार यांचं गीत कलियुग और रामायण या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मानुचित्र आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. चोरावर चांद या चित्रपटामधलं योगेश गौंड यांची गीतरचना, संगीत दिलं आहे निखिल विनय यांनी.

0: सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर. नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी

0: आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्राने दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
1: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात हमजोली या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांचं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत असद भोपाली यांचं गीत मन्नाळे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे गणेश यांनी. आणि हे गीत ऐकूयात एक नन्ही मुन्नी लडकी थी या चित्रपटामधलं.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए. आहा, अरे

0: छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला।
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: अटी व शर्ती लागू।

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अरे

नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप्स रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: अरे चोरी हो चोरी.

0: गोरी चोरी चोरी चोरी।
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं।
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपली फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: शबनम आप ही ठंडी फिजाओं से
1: जा जा।
2: अरे जा जा।

قیامت کی نظر رکھتے ہیں لیکن تاڑنے والے جا ارے جا جا جا رے

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याचविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आनंदाचा घनभर स्वर, तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज, लता मंगेशकर, अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे, फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 रोटरी उद्योग विश्व हा कार्यक्रम, 9:00 जीवनरंग, 10:00 आजचे पाहुणे, तर रात्री 11:00 कालाय तस्मै नमहा हे कार्यक्रम. रात्री 12 ते 4:00 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवाद सल्लाय ऋषिकेश आयाजितांनी. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 81। जय

राम। श्रोते हो, अश्रद्धा असली म्हणजे माणूस परमेश्वराला अगदी हलक्यात घेतो आणि नाम घेणेच सोडून देतो। श्रोते हो, या श्लोकात मच्छरे या शब्दाचा अर्थ मत्सर यापेक्षाही अश्रद्धा असा घ्यावा। सर्व भूतांच्या ठाई परमेश्वर म्हणजे प्रभू राम आहेत असे आपण समजतो, मग आपण एखाद्याचा मत्सर करू लागलो म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामांचाच मत्सर केल्यासारखे आहे ना। तुकोबाराय म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म परमेश्वर पूजनाचे। त्यामुळेच मत्सर करूच नाहीये, तसेच राम नामही सोडू नये। गीतेतही भगवंतांनी सांगितले आहे

0: परमेश्वरम, अर्थात भगवंत म्हणतात माझ्या पारमार्थिक स्वरूपाला न जाणणारे अविवेकी लोक सर्व भूत मात्रांच्या ठाई असलेल्या आणि मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला कमी लेखतात आणि माझी अवज्ञा करतात. श्रोते हो, महाभारतात जरासंध, शिशुपाल, दुर्योधन यांनी श्रीकृष्णांची अवज्ञाच केली. मत्सराने माणसाला स्वहिताचा विसर पडतो, त्यामुळे मत्सरी माणूस भवसागर पार करू शकत नाही. भगवंतांनी गीतेत सांगून ठेवले आहे की जे माझा द्वेष करतात त्यांना तत्वज्ञान सांगू पण नका. हिरण्यकश्यपूला लोक भगवंताचे नाम घेत आहेत हे पाहून मत्सर झाला, त्यामुळे त्याने प्रत्यक्ष मुलालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून समर्थ नामस्मरणाचा निज ध्यास करण्यास सांगत आहेत. एक नाम जर आपण धरून ठेवले तर मत्सरासारखा रिपू आपल्या मागे येणारच नाही. श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांचा सगुणात फक्त विचार न करता त्यांच्या ठिकाणी परब्रह्म स्वरूप वसले आहे असा विचार तरी करावा. हा विचार करणे म्हणजेच निधिध्यास होय. एखादा सोनार जेव्हा सोन्याची बांगडी बघतो तेव्हा त्यातील त्याला फक्त सोनेच दिसते, त्याला बांगडीच्या आकाराशी काही संबंध नसतो. त्याला त्यातील सोन्याचा दर्जा, त्यातील सोन्याचं वजन हे महत्वाचं असतं. तशीच दृष्टी आपण श्रीरामांविषयी श्रीकृष्णांविषयी ठेवावी. त्याचा आकार, त्याचे रूप फक्त नसून ते एक परब्रह्म स्वरूप आहे हे ओळखावे आणि निष्ठेने त्याचे नामस्मरण करावे. श्रोते हो, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी, अशा प्रकारे निधिध्यासन करावे. याबद्दल एक कथा सांगता येईल. संत कबीर हे निर्गुण स्वरूप मानणारे भक्त होते. त्यांना एकदा त्याने सांगितले की आपण पंढरपुरी जावे. त्यांचे ऐकून कबीर पंढरपुरी आले. पंढरपुरात वेशीतून आतमध्ये गेल्यानंतरच दोन महिला अत्यंत भांडत होत्या आणि त्यांचा असा विषय होता की पुढे शेणाच्या गोवऱ्या ठेवलेल्या होत्या. त्यापैकी या महिलेच्या गोवऱ्या कोणत्या आहेत आणि त्या महिलेच्या गोवऱ्या कोणत्या आहेत याबद्दल त्यांचा जोर जोरात वाद चालू होता. कबीर समोर आल्यानंतर त्या म्हणाल्या की हे बघा दादा, आमच्या या गोवऱ्यांपैकी माझ्या गोवऱ्या कोणत्या आणि हिच्या गोवऱ्या कोणत्या एवढं सांगा फक्त तेवढं. कबीरांना समजेना गोवऱ्या तर अत्यंत सारख्या दिसत आहेत, आपण वेगळ्या कशा निवडायच्या. कबीर म्हणाले मला कळणार नाही, मी कसं सांगू की या तू केल्यास का तिने केल्या आहेस. तेव्हा एक महिला म्हणते हे बघा, या गोवऱ्यांमध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं नाम ऐकू येईल, त्या गौऱ्या माझ्या आहेत, बाकीच्या सगळ्या हिच्या आहेत. कबीरांना आश्चर्य वाटले. त्यांनी खरोखरी एक गौरी घेतली आणि कानाशी लावली, त्यातून खरोखरी विठ्ठल विठ्ठल असे नाम ऐकू आले. कबीर अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी पुढे जाऊन विचारले की ह्या कोण आहेत. तेव्हा त्यांना एकाने सांगितले की अहो, ही नामदेवाची जनी आहे. कबीरांनी दोहा लिहिला, जन कहे नामदेव की दासी, कबीर कहे ये सब की काशी. कबीरांना तेव्हा निर्गुण हे सगुण नामातून जाते हे समजले. परब्रह्म स्वरूपाचं दर्शन आपल्याला जर करून घ्यायचं असेल तर सर्वानुभूती परमेश्वर आहे हे समजलं पाहिजे. सर्व दृश्य जगतात व्यापून असलेल्या तत्वाचे नाम हेच सार आहे. सर्व साधनात नाम हेच श्रेष्ठ आहे. कलियुगात नाम हाच आधार आहे असे समजून घ्यावे. आपण जेव्हा श्रीराम जय राम जय जय राम असे नाम घेतो तेव्हा परब्रह्म राम, ईश्वर राम आणि अवतार राम असे नाम घेत असतो हे समजून घ्यावे. अर्थात परब्रह्माचे नाम घेऊन ईश्वराचे चिंतन करीत असतो, आत्मस्वरूपाचे आपण चिंतन करीत असतो, म्हणून हे नाम अत्यंत निष्ठेने घेत राहावे. नामाला कशाचीच तुलना करता येणार नाही इतके ते श्रेष्ठ आहे असे समर्थ म्हणत आहेत. नाम हेच अत्यंत सहज सुलभ, बिनखर्चाचे, कोणत्याही वेळी कोणतेही काम करताना घेण्यासारखे सोपे आणि परिणामकारक साधन आहे. त्याची तुलना कोणाशीच होऊ शकणार नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामसाधना हा तर सर्व साधनांचा राजा आहे. त्यात राम नाम हा तर सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. त्याची सर यज्ञ याग जप तप आदी साधनांना येणार नाही. जो नवविध भक्तीचे मूळ, जो चतुर्विध मुक्तीचे फळ, जो सर्व साधनांची सिद्धी केवळ, तो उघडा मंत्र श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं, कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापणांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584 0520 आणि 98349 52278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. आता आपण ऐकणार आहोत दो फूल या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया गुलजार यांचं किनारा या चित्रपटामधलं. हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर, संगीतकार राहुल देव बर्मन आणि गीतकार गुलजार यांच्या आवाजात.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि वन्नाळे यांनी गायलेलं प्रेम धवन यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूया धडकन या चित्रपटामधलं.

लेकिन जब तूने कुछ न किया क्यों डरा?

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं इम्तिहान या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि बाबला मेहता यांच्या स्वरामध्ये. जीने दो या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्वन.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि चित्रपट हिफाजत.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत आहे एक ही भूल या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे चोर मचाए शोर या चित्रपटामधलं.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात एक हसीना दो दिवाने या चित्रपटामधलं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात. हे गीत आहे कहानी किस्मत की या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सावन भादो या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत आहे सोनी खोमी यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेओ, जीवन रंग या कार्यक्रमात मी सुषमा दाते अनेक लोकांच्या मुलाखती घेत असते. त्यांनी वेगवेगळी क्षेत्र कशी पादाक्रांत केली, काय कामगिरी केली, ते करताना कोणत्या अडचणी आल्या, त्या त्यांनी कशा सोडवल्या आणि त्यांना आवडीचं काम करताना कसा आनंद मिळाला, हे सगळं आपल्याला कळावं आणि त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी प्रत्येकाला, हा त्याच्यातला खरा तर हेतू असतो. आज मी आसावरी कुलकर्णी यांच्या पुण्याच्या घरी गेले आहे, म्हणजे पोचतेच आहे त्यांच्या घरी, आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला वाटेल या आसावरी कुलकर्णी कोण, तर ज्यांनी लेख निवेदन, सूत्रसंचालन, व्हॉइस ओव्हर, डबिंग आर्टिस्ट, लक्ष्मी आणि घाट कमर्शियल फिल्म अशा अनेक ठिकाणी नाटकामध्ये काम करून अनेक पारितोषिक मिळवली आहेत. लक्ष्मी आणि घाट सारख्या दोन कमर्शियल फिल्म केल्या आहेत आणि हे त्यांनी बऱ्यापैकी वयाच्या 40 नंतर केलेलं आहे. तर त्यांच्याकडनं हा प्रवास जाणून घ्यायचा आहे, पोचलेच आहे त्यांच्याकडे. नमस्कार आसावरीताई.
1: नमस्कार सुषमाताई,
0: खूप छान वाटलं तुम्हाला भेटून.
1: सेम इयर सेम इयर.
0: आणि रेडिओच्या आमच्या विश्वास रेडिओ विश्वासच्या लोकांना तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दलची माहिती मिळाली तर फारच छान वाटेल. वाटा असतात, वळणं असतात, उतार चढाव असतात, हे सगळं असतं आणि मग मिळालेलं यश ही मोठी पावती असते.
1: मला
0: सुरुवात करायची आहे तुमच्या जरा बालपणाविषयी, शिक्षणाविषयी, आणि मग तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात त्याविषयी.
1: ऍक्च्युली माझा जन्म पुण्याचाच.
0: बर.
1: माझ्या वडिलांची एमएसबी मध्ये नोकरी होती, त्यामुळे त्यांची दर 3 वर्षांनी बदली व्हायची.
0: बर.
1: त्यामुळे मी पुण्याची असले तरी नारद बालक मंदिरात बालवाडीचं पहिलं वर्ष झाल्यानंतर बाबांची बदली अमरावतीला झाल्यामुळे आम्ही अमरावतीला गेलो. आणि मग तिथे मोठी बालवाडी पासून 6वीपर्यंत मी अमरावतीला होते.
0: बर.
1: अमरावतीला माझा ह्या सगळ्या सांस्कृतिक जीवनाचा पाया पक्का झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण तिथे आम्ही ज्या परिसरात राहायचो तिथे दरवर्षी नवरात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. तिथे अगदी बालवाडीत असल्यापासून माझा सहभाग असायचा तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये. त्याच्यामध्ये छोटीशी नाटुकली असतील, कधी गाणं म्हणणं असेल, कधी नाच असेल, हे सगळं तिथे करायला सुरुवात झाली. म्हणजे एक जे स्टेज डेअरिंग म्हणतो ना आपण, किंवा तिची गर्दीची भीड चेपणं,
0: ते तेव्हाच झालं.
1: हा, ते तेव्हाच झालं. आणि दुसरा खूप मोठा हात दिला माझ्या या कलागुणांना तो तिथल्या कामगार कल्याण स्पर्धांनी. कामगार कल्याण केंद्रातर्फे लहान मुलांच्या स्पर्धा व्हायच्या, नंतर महिलांच्याही स्पर्धा व्हायच्या,
0: आणि मग स्पर्धा व्हायच्या. बरोबर.
1: अगदी अगदी अगदी. आणि माझी आई स्वतः या क्षेत्रामध्ये खूपच उत्साहाने सहभागी झाली होती, तिला तिच्यामध्ये दिग्दर्शक सापडला आणि मग आई दिग्दर्शित करायची आणि आम्ही काम करायचो. नॉट ओनली मी, माझ्या मित्रमैत्रिणी, मित्रमैत्रिणींच्या आया, कारण पुरुष पात्र विरहित एकांकिका अशी त्यांची कॅटेगरी असायची.
0: अच्छा.
1: हा, सो त्याच्यामध्ये पण लहान मुलांचे रोल्स असतील तेव्हा माझा सहभाग असायचा आणि मुलांच्या एकाकिकांमध्ये तर मी असायचीच असायची. ती मग आमच्या घरी तालमी, मग ती तालमीची सगळी ती मजा, शाळेतले प्रॅक्टिसेस सगळ्या, म्हणजे आंतरशालेय स्पर्धा आणि कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा, याच्यामध्ये माझा पाया हा पक्का होत गेला. आणि एक आवर्जून मला सांगायला आवडेल, एका वर्षी आमच्या नाटकाला तिहेरी मुकुट मिळाला होता, वाढदिवसाची भेट असं ते नाटक होतं. मला तो सुधाकर प्रभू का मला लेखक आठवत नाही, कारण तेव्हा मी 4थी होते. तर तेव्हा आईला दिग्दर्शनाचं पहिलं, मला अभिनयाचं पहिलं आणि आमच्या नाटकाला पहिला क्रमांक मिळाला होता अमरावती केंद्रामध्ये.
0: खूपच छान. म्हणजे हे बाळकडून सगळं घरूनच आलेलं आहे, आईकडून आलेला हा वारसा आहे.
1: अगदी अगदी, असं म्हणायला हरकत नाही. माझा मामा थिएटर आर्टिस्ट आहे, माझे आजोबा गायचे, माझ्या वडिलांची आई ती सुद्धा नाटकांमध्ये वगैरे कामं करायची, त्यामुळे हे बहुतेक जीन्स मधनच आलेलं आहे. ही जी नौटंकी आली आहे ना, तो किडा तिथूनच आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: अरे वा.
1: त्यामुळे मग 6वीनंतर 7वी 8वी अमरावती सोडून आम्ही नाशिकला गेलो. नाशिकला कामगार कल्याण स्पर्धा वगैरे नव्हत्या, पण आंतरशालेमध्ये भरपूर गाजवलं स्टेज. 9वी 10वीला मी राहुरीला होते. राहुरीला मात्र थोडासा ब्रेक लागला या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना. तिथे फक्त अभ्यास हाच फोकस होता, कारण थोडस तालुका लेवलवरची जागा होती. आणि थोडस कन्झर्वेटिव्ह वातावरण होतं तिथे, म्हणजे एवढ्या मोकळेपणाने कल्चरल ऍक्टिव्हिटीज तिथे नाही व्हायच्या. इवन आंतरशालेय स्पर्धांमध्ये सुद्धा तिथे एक तर 9वी 10वी म्हणल्यावरती आपल्याकडे तो फोबिया असो स्वतः अभ्यास की अभ्यास, बाकी काही करायचं नाही, 10वीचं वर्ष आहे. सो ती 2 वर्ष छान गॅप घेतली मी, पण मग तेव्हा बाकीचा अभ्यासावरचा वगैरे फोकस झाल्यानंतर माझ्या 10वीनंतर मग आई वडिलांनी ठरवलं की आता हे फिरफिरबाज झाली, आता आपण पुण्यात सेटल होऊयात, कारण मूळ गाव आमचं पुणंच होतं ना. मग माझ्या 11वी पासून आम्ही पुण्याला आलो आणि मी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला.
0: अरे वा, म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीजला भरपूर स्कोप होता तिथे.
1: अगदी अगदी अगदी, प्रश्नच नाही. तिथला एक गमतीशीर अनुभव मला सांगायला आवडेल. मी मूळची पुण्याची असले तरी माझी 10वी राहुरीहून झाली होती, राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या शाळेतून. तर राहुरी ही तालुका प्लेस ना, सो पुण्यात एसपी कॉलेजला जेव्हा या कला मंडळाच्या नोटीस नंतर आम्ही ऑडिशनला वगैरे गेले, तेव्हा ऑडिशन हा शब्द तेव्हा पहिल्यांदा ऐकला, तोपर्यंत हा शब्द माहिती नव्हता. तर राहुरी असं म्हटल्यावरती तिथले जे सिनियर विद्यार्थी होते ना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला आजही आठवतात. एक कोण आली ही गावठी पोरगी आणि काय करणार ही, अशा पद्धतीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावरती होते. पण मग ती जी काय माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशन होती त्याच्यात मी जे काही सादरीकरण केलं ते त्यांना आवडलं आणि मग मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा
0: घेतला.
1: तेव्हा राहुल सोलापूरकर हे नाटक दिग्दर्शित करत होते, श्रीनिवास जोशी हे लेखक होते आणि मृणाल कुलकर्णी त्या माझ्या सहकलाकार होत्या त्या नाटकामध्ये. नंतर माधुरी गत्रे, सुवर्णाशी सगळे असे खूप फेमस असलेले लोक त्यांच्या बरोबर मी पुरुषोत्तम केलेलं आहे. सीमा देशमुख ती पण माझ्या बरोबर होती. खूप खूप असं भारी वाटत होते तेव्हा की आपण कॉलेजमध्ये आलोय आणि त्याच्यात पुरुषोत्तम करंडक करतोय.

0: पुरुषोत्तम करंडकचं ग्लॅमर तेव्हाही तेवढंच होतं जेवढं आज आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे मग 11वी मध्ये पुरुषोत्तमच्या त्या तालमी आणि ललिता गौरी गोखले मोहन गोखलेंची बहीण ते पण माझ्या बरोबर होती. आणि आम्ही पुण्याला आलेलो असलो तरी बाबांची पुणे मुंबई अपडाऊन नोकरी सुरू होती. बाबांना पुण्यात पोस्टिंग मिळालेलं नव्हतं. मग जेव्हा रात्री उशीर व्हायचा तालमींना तेव्हा ललिताचे बाबा बापू मोहन गोखलेंचे वडील ते मला घरापर्यंत सोडून त्यांच्या घरी जायचे. आम्ही जवळजवळच राहतो गावामध्ये. आमचं घर शुक्रवार पेठेत टेलिफोन एक्सचेंजच्या पाठीमागे आणि त्यांचा नवा विष्णू चौकामध्ये त्या समोरच्या लेनमध्ये. त्यामुळे मग बापू मला सोडतायत म्हणल्यावर माझे बाबा पण अगदी निर्धास्त झाले. त्या पुण्यामधलाही हा जो प्रवास सुरू झाला तो पण अतिशय छान सेफ सिक्युअर वातावरणात आणि बापूंच्या छत्रछायाखाली खूप मजा यायची तेव्हा. आणि मग पुरुषोत्तम केलं, गदक्कर केलं, फिरोदिया केलं, जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे घुसखोरी केली. पण ही 11वी पुरतीच मर्यादित राहिली कारण मी सायन्सला प्रवेश घेतला होता.
1: बरोबर.
0: आणि मग 12वी आली पुन्हा अभ्यासाचं वर्ष. सो 12वीला ब्रेक लागला आणि 12वी नंतर FY ला मी जी गेले ना मग ती थोडीशी इकडची ऍक्टिव्हिटी माझी कमी झाली कारण 12वी मध्ये ब्रेक लागला होता ना.
1: बरोबर.
0: त्या सगळ्या कला मंडळाशी संपर्क तुटला होता.
1: आणि मग एकदम पुढे तुम्ही किती वर्षांनी या क्षेत्रात उडी मारली?
0: हा, तसं सांगायचं तर लग्न झालं माझं 89 साली आणि मी धुळ्याला गेले माझ्या सासरी. त्याच्यानंतर मी ऑन स्टेज नव्हते. महिलांसाठी मुलांसाठी माझे खूप उपक्रम चालू होते. धुळे आकाशवाणी आणि जळगाव आकाशवाणी या दोन्ही ठिकाणी मी व्हॉइस आर्टिस्ट म्हणून भरपूर काम केलं. पण ऑन स्टेज मी काही करत नव्हते. जवळजवळ 35 वर्षाच्या गॅप नंतर मग मी जून 2024 पासून आता हे काम करायला सुरुवात केली.
1: मला हे सांगायला आनंद वाटतो की 35 वर्षाच्या गॅप नंतर सुद्धा आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उडी मारून आपल्याला काहीतरी करता येतं हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे.
0: अगदी अगदी 101%. आणि ह्या माझ्या सेकंड इनिंगचं संपूर्ण श्रेय मी माझ्या मुलांना देईन कारण मुलांना माझी आवड माहिती होती आणि दोघंही जेव्हा त्यांची शिक्षण पूर्ण झाली आणि त्यांच्या त्यांच्या मार्गाला ते लागले दोघांनी म्हणून मला सांगितलं की आई आता आमच्यासाठी म्हणून तू कुठेही अडकून राहू नकोस. आमचं सगळं आता व्यवस्थित झालेलं आहे. सो लिव्ह युअर ड्रीम. जे तुला आवडतं, ज्याची तुला पॅशन आहे, ज्याच्यात तुला खरा आनंद मिळतो ते तू करायला लाग. मग मुलांनी असं सांगितल्यावरती मग तोपर्यंत माझ्या डोक्यातही आलं नव्हतं की आपण ऑन स्टेज किंवा कॅमेरा फेसिंग काही करू शकू.
1: बरोबर.
0: मुलांनी सांगितल्यानंतर मग मी खरंच विचार केला आणि मग आपण त्या दिशेने शोध घ्यायला लागलो ना की तुम्हाला आपोआप मार्ग दिसत जातात.
1: बरोबर.
0: असं झालं ते. आणि मग मी पहिल्यांदा डबिंग आणि व्हॉइस ओव्हरचं एक वर्कशॉप होतं पुण्यामध्ये, त्या क्षेत्राशी संबंधित माहिती मिळावी म्हणून मी त्या वर्कशॉपला गेले. ते 1.5 दिवसाचा वर्कशॉप केला, तिथे तो अनुभव घेतला. ऍक्च्युली व्हॉइस ओव्हरचा अनुभव मला साम टीव्हीच्या माझ्या नोकरीमध्ये होता. सकाळ माध्यम समूहात मी जी 18 वर्ष नोकरी केली ना त्याच्यामध्ये 8 वर्ष मी साम टीव्ही बॅक ऑफिसला होते. मग तिथे न्यूज पॅकेजेस, जाहिराती, त्याच्यानंतर कुकरी शोज, डॉक्युमेंटरीज ह्यांना मी आवाज देत होते ऍज अ स्टाफ मेंबर.
1: अरे वा.
0: त्यानंतर माझी जी निवेदनाची आवड होती ती ऑफिसच्या कार्यक्रमांमध्ये मला भरपूर संधी मिळत होती. मी बाहेर कमर्शियली करत नव्हते पण ती संधी मला ऑफिसमध्ये मिळत होती.
1: बरोबर.
0: हा, पण अभिनय करणं स्टेजवर असो किंवा कॅमेरा फेसिंग असो ते त्यावेळेला काही नव्हतं. जे जून 24 नंतर हळूहळू माझा तो प्रवास सुरू झाला.
1: आणखी एक प्रश्न असा आहे की लक्ष्मी आणि घाट या कमर्शियल फिल्म्स केल्या, फिल्म्समध्ये काम करणं जास्त चांगलं वाटलं की नाटकामध्ये स्टेजवर काम करणं जास्त चांगलं वाटलं?
0: ऍक्च्युली ना ह्या दोन्ही माध्यमांची ताकद वेगवेगळी आहे आणि दोन्हीमध्ये काम करण्याची मजा पण वेगवेगळी आहे.
1: बर.
0: स्टेजवरती जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा तिथे रिटेक नसतो. इथे तुम्ही जे काय एकदा डिलिव्हर करता, जे एकदा तुमच्या तोंडातून जातं ते जातं. तिथे तुम्हाला करेक्टिव्ह काही करता येत नाही.
1: खरंय.
0: त्यामुळे तिथे यू हॅव टू बी व्हेरी प्रिसाईज. तुम्हाला ते त्या पद्धतीनेच करावं लागतं आणि तिथल्या जागा शोधत शोधत तुमच्या कामामध्ये जास्तीत जास्त अचूकता कशी येईल, प्रत्येक प्रयोगागणिक फाईन ट्युनिंग तुम्हाला कसं करता येईल हे तुम्हाला बघायला लागतं नाटकाच्या बाबतीत.
1: बरोबर.
0: चित्रपटाच्या बाबतीत त्या मनाने थोडंसं सोपं मी अशासाठी म्हणेन की तुमचं फंबल झालं,
1: रिटेक
0: चुकलं, तुम्ही विसरलात, हा, तुम्हाला रिटेक करायला मिळतो. नाटकात मी तुम्हाला म्हणलं तसं तुमचा तो परफॉर्मन्स झाला की झाला आणि तो एकदाच करायचा आहे.
1: बरोबर.
0: फिल्म्सच्या बाबतीत शॉर्ट फिल्म्स असो जाहिराती असो किंवा चित्रपट असो तिथे वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एकच दृश्य चित्रित केलं जातं. एक मास्टर शॉट लागतो तेव्हा तो अख्खा सीन तुम्ही सगळ्यांनी करायचा. त्याच्यानंतर प्रत्येक पात्राचा वेगवेगळ्या अँगलनी क्लोजअप घेतला जातो म्हणजे तुम्हाला एकच वाक्य विदाऊट रिटेक म्हणजे रिटेक मी काउंट करत नाहीये. रिटेक झाले तर तेवढे शॉर्ट तुमचे ऍड होतात पण किमान 5 ते 6 वेळा तोच डायलॉग म्हणायचा असतो.
1: अच्छा.
0: आणि इथे तुम्हाला स्टेजची खूप मदत होते. जेव्हा तुम्ही थिएटर करता तेव्हा जे पाठांतराची तुम्हाला सवय लागते ते पाठांतर इथे कसं उपयोगी पडतं की तो एकच डायलॉग तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला म्हणायचा आहे म्हणजे वेगवेगळ्या अँगलसाठी. आणि मग एकदा मी म्हटलं मला खूप कंटाळा आलाय आज मला कंटाळा आलाय मला अशी इथे तुम्हाला व्हेरिएशन्स नाही चालत. तुम्हाला ते वाक्य त्याच पद्धतीने आणि ती इमोशन कंटिन्यू ठेवून म्हणायला लागतं तिथे तुम्हाला थिएटरचा खूप उपयोग होतो. थिएटरच्या बाबतीत तुम्हाला आवाज एक वेगळ्या पद्धतीने लावावा लागतो कारण तुम्हाला माईक थ्रू खूप मोठ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं असतं.
1: बरोबर.
0: इथे कॅमेराच्या बाबतीत तुम्हाला जेव्हा सिंग साऊंड असतो तेव्हा तुमची पट्टी थोडीशी तुम्ही व्हॉल्युम थोडा कमी ठेवला तरी चालतो. इमोशन सगळ्या तेवढ्याच द्यायच्या पण मोठ्याने बोलायची गरज नसते.
1: बरोबर.
0: आता एक तो सगळं कॅच करत असतो.
1: आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की अनुभवात तर कामात तर बोलण्यासारखं खूप आहे पण शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक बायका आहेत घरामध्ये की ज्यांची सगळी मुलं बाळं आता शिकली आहेत आणि मार्गाला लागली आहेत त्यांनी आपली पॅशन कशी जपावी काय सल्ला द्याल?
0: त्याच्यावरती एकच उत्तर आहे स्टार्ट लव्हिंग युअरसेल्फ. स्वतःवरती प्रेम करायला लागा. तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला शेवटच्या प्रायोरिटीवरती ठेवता आणि बाकी सगळ्यांना टॉप प्रायोरिटीवरती ठेवता तसं न करता जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडलेल्या असतात ना तेव्हा एकदा शांतपणे स्वतःशी संवाद साधून मला नक्की काय हवंय मला नक्की काय करायचंय आणि मला कसं पुढे जायचंय आनंद कसा मिळवायचा आहे हा तुमचा स्वतःशी संवाद झाला ना की तुम्हाला आपोआप तुमचा मार्ग सापडतो आणि तुमची पॅशन तुम्हाला फॉलो करता येते.
1: वा खूप छान सांगितलं आणि हा सल्ला फार महत्वाचा आहे की अनेकांना तशी आपल्या पॅशनच्या दृष्टीने विचार करून प्रयत्न करून पुढे जाता येईल मार्ग सापडेल. प्रत्येकाने स्वतःवर प्रेम करावं सगळ्या जबाबदाऱ्या झाल्यावर हेही वाक्य फार छान आहे. तर रेडिओ विश्वासतर्फे तुमचे खूप खूप आभार. बोलण्यासारखं खूप आहे. परत कधीतरी नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.
0: मीही रेडिओ विश्वासच्या टीमचे आणि तुमचे मनापासून आभार मानते की जी काही माझी थोडीशी धडपड आहे ती जर जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचली तर मला वाटतं दे ऑल्सो विल स्टार्ट लव्हिंग अँड लिव्हिंग देअर ड्रीम आफ्टर 50s.
1: येस नक्की. पुन्हा एकदा शुभेच्छा. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेहमान या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात.

आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज यांनी गायलेलं इंडिवर यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आखिर क्यों या चित्रपटामधलं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्या

0: जी इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया रफ्तार या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी.

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेळणार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: चोरी चोरी या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. गीत रचना हास्य जयपुरी यांची, गायिका लता मंगेशकर, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आता ऐकूयात सात फेरे या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी.
1: घुंगरे जागे साज आधी

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: श्रोते हो नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आज आपण ऐकणार आहोत एका असामान्य आईच्या जिद्दीची कहाणी। अर्चना पाटील दोन विशेष दिव्यांग मुलांची आई, पण या दोन्ही विशेष मुलांना खऱ्या अर्थानं घडवण्याचं कातळ खोदण्यासारखं कठीण तितकंच आव्हानात्मक, अशक्य ते शक्य असं खूप मोठं मोलाचं काम अर्चनाताईंनी आपलं सारं आयुष्य पणाला लावून केलं आहे। त्यांची मुलगी रश्मी आणि त्यांचा मुलगा जतीन दोन्ही मुलं विशेष, पण आज दोघही यशाच्या इतक्या उंचीवर आहेत की या आईचं कौतुक करायला शब्दच अपुरे पडतात। या दोन मुलांचं संगोपन करणाऱ्या आणि फक्त आईच नव्हे तर शिक्षक, मार्गदर्शक, मैत्रीण, प्रेरणास्रोत, आधारस्तंभ अशा अनेक रूपातून इतकी वर्ष जगत असलेल्या आणि आयुष्याचं प्रत्येक आव्हान पेलणाऱ्या अर्चना पाटील यांना आपण ऐकूया। अर्चनाताई, तुमचं रेडिओ विश्वासमध्ये मी नीता माळी मनपूर्वक स्वागत करते।
5: धन्यवाद।
4: पहिलाच प्रश्न मला विचारावा असं वाटतोय की जतीन आणि रश्मी दोन्ही मुलं विशेष, जेव्हा हे समजलं तेव्हा मनात कोणत्या भावना होत्या?
5: थोरली रश्मी, तर रश्मीचं मला समजायला तसं म्हणायला गेलं तर थोडा उशीरच झाला। ती साधारण 3-4 महिन्याची असेल तेव्हा एक घटना अशी घडली का मोठा आवाज झाला आणि ती झोपेतनं उठली नाही। तिथे मग कुठेतरी शंकेची पाल चुकली आणि डॉक्टरांकडे दाखवलं, बाकी सगळं हे चेक केलं, पण डॉक्टरांचं म्हणणं कधी कधी मुलं उशिरा रिस्पॉन्ड करतात, ती झोपली होती म्हणून रिस्पॉन्ड नसेल केलं, असं होणार करत घरातल्यांचं पण आपल्याकडे असं कोणी नाही तर तुझ्या मनात ही शंका कशाला, म्हणून ते लांबणीवर पडत पडत तिच्या सगळ्या टेस्ट सुरू होईला। तिचा पहिला वाढदिवस झाल्यानंतर मग तिच्या सगळ्या टेस्ट सुरू झाल्या आणि 2.5 वर्षाची असताना तिने पहिल्यांदा इयरिंग एड्स लावलं। जतीनचं म्हणायला गेला तर ह्या दोघांमध्ये 2.5 वर्षाचं अंतर आहे आणि जतीन जन्माला आला तेव्हा एक धाकधूक होती ना का बाबा ह्याला पण काही प्रॉब्लेम आहे का, म्हणून अगदी हॉस्पिटलच्या रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर मी बेडवरती डब्बा वाजवून बघत होती बाबा हा रिस्पॉन्ड करतोय का नाही, एक भीती एक उत्सुकता का बाबा ह्याला काही प्रॉब्लेम नाही ना असं होतं। पण तो आवाजाला प्रतिसाद देत होता, बारीकातल्या बारीक आवाजाला, अगदी बांगडीच्या आवाजाने सुद्धा तो उठत होता। पण हळूहळू जसा तो मोठा होत गेला तर त्याचं आय कॉन्टॅक्ट नव्हतं, हाक मारली तर रिस्पॉन्ड नव्हता करत, मग कुठेतरी परत शंका आली का ह्याला काय प्रॉब्लेम आहे, म्हणून मग त्या दरम्यान रश्मीचं ट्रेनिंग सुरू झालं होतं आगरी पाड्याच्या CACD शाळेमध्ये, तर तिथल्या ज्या डायरेक्टर मॅडम होत्या त्यावेळेस कुंदाताई म्हणून, मी त्यांच्याशी बोलली तर त्या बोलल्या आपण एकदा सगळं टेस्ट करून घेऊ त्याच्या, आणि मग तो साधारण 1.5 वर्षाचा असेल समजलं का त्याला ऑटिझम आहे, कारण इयरिंग तर नॉर्मल आहे मग तो का नाही हे करत। आणि त्यावेळेस अगदी 27 वर्षापूर्वी ऑटिझम हा शब्द सुद्धा नवीनच होता ऐकायला, तर मग त्याच्याबद्दल जाणून घेणं आणि सगळं प्रॉब्लेम जे काही असतील ते स्वीकारून त्याच्यावर काम करणं हे पहिल्यापासून मनाशी मी ती सुरुवात केली होती मी का बाबा काही जतींमध्ये प्रॉब्लेम जर असलाच तर तो एक्सेप्ट करायचा आणि पुढे जायचं तिथे खचून जायचं नाही. आणि ह्यात मी नेहमी म्हणते का ब्लेसिंग इन डिस्गाइज असं आहे का रश्मी थोरली दिव्यांग त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस मला ते एक्सेप्टन्सला वेळ गेला नाही. पहिल्या वेळेस हो खूप वेळ गेला पण त्याच्यात ना आम्ही लवकरच बाहेर पडलो अगदी
6: जे तरी सुद्धा एका म्हणजे मुलीचं लगेच अडीच वर्षांनी मुलाचं हे स्वीकारणं एक आई म्हणून एक स्त्री म्हणून थोडं कठीणच होतं हे खरंच आहे. पण मग अगदी ही मुलं जेव्हा लहान होती तेव्हा तर ह्या मुलांना वाढवताना मोठं करताना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप आव्हान आली असतील त्याबद्दल थोडं बोलूया.
5: हो दोघांमधला फरक असा ना का रश्मी कर्णबधीर त्यामुळे तिला आवाज येत नव्हता आणि जतीनचं असं होतं का त्याला बारीकातले बारीक आवाज सुद्धा येत होते. रश्मीला लिप रिडिंगची ट्रेनिंग दिली होती मुखवाचनाची तर त्याच्यामुळे ती कंटिन्युअस चेहऱ्याकडेच बघायची आणि दुसरा होता जो चेहऱ्याकडेच नाही बघायचा अगदी दोन टोकाची दोन होती. दरम्यान जेव्हा रश्मी अगदी पाड्याच्या शाळेत जात होती तिथे मी एक पॅरेंट्स गायडन्स कोर्स केला होता म्हणजे पालक म्हणून तुम्ही 24 तास मुलांसोबत असता तर तुम्ही तुमच्या मुलांना कसं सक्षम करू शकता कशी मदत करू शकता तर तो एक वर्षाचा मी कोर्स केला होता तर त्या कोर्सची मदत मला दोन्ही मुलांवर असं का जसं मी म्हटलं ना जतीन अगदी 4 वर्षापर्यंत बोलतही नव्हता पण रश्मीला जसं ट्रेनिंग दिलं गेलं तसं ती हळूहळू बोलायला लागली. पण मग तिच्या तेच होतं का ती ओठांच्या हालचालीवरून भले अस्पष्ट पण मग ती बोलायला लागली. जतीनला मी सगळं ट्रेनिंग देत होती त्याच्याशी बोलणं टाकलं नाही मी अगदी भले रश्मीला ऐकू येत नव्हतं पण तिच्याशी सतत बोलणं आणि जतीन बोलत नव्हता तरीही त्याच्याशीही सतत बोलणं हे मी सोडलं नाही कारण जतीन बोलत नव्हता पण ऐकत तर होता सो त्याच्या ब्रेनमध्ये सगळं रजिस्टर तर होतच असेल ना जे काही बोललं जातंय किंवा काय. सो हळूहळू जसा तो 4.5-4.5 वर्षाचा झाला तसा मग हळूहळू बोलायला लागला आणि तेच आहे. आणि जसं एकाला दुसऱ्याची साथ मिळाली ना घरामध्ये तसं मग वेगवेगळी संभाषणं त्या दोघांमध्ये किंवा एखादी घटना असेल तर त्या घटनेवरती दोघांना बोलतं करणं असे वेगवेगळ्या खेळातूनच मी प्रयोग सुरू केले आणि हळूहळू मग त्या दोघांची भाषा वाढ होत गेली.
6: म्हणजे आता तुमच्या बोलण्यातून ताई माझ्या लक्षात आलं की तुम्ही स्वतः पॅरेंटिंगचा कोर्स तर केलास पण रश्मीला तुम्ही अग्रीपाड्याला ट्रेनिंगसाठी आणत होतात आणि तुम्ही पनवेलला राहता.
5: हो
6: तर हा एवढा प्रवास तुम्ही रोज केलात.
5: हो हा प्रवास मी फक्त रश्मीच नाही नंतर जेव्हा जतीनचं समजलं तेव्हा माझा प्रवास असा असायचा का पाठीवर मोठी सॅक कडेवरती जतीन कारण तो लहान होता 1.5 वर्षाचाच होता आणि हाताला रश्मी असं आमचा डेली प्रवास पनवेलवरून सँडस रोडला जायचं सँडस रोडवरून सेंट्रल लाईन पकडून भायखळ्याला यायचं आणि भायखळ्या स्टेशनला त्यांची शाळेची बस यायची तर त्या बसमध्ये रश्मीला बसवून द्यायचं आणि तिथूनच मग टॅक्सी किंवा बस पकडून जतीनला तेव्हा प्ले थिअरपी सुरू झाली होती कारण त्याचा आय कॉन्टॅक्ट आणि एक ठिकाणी बसणं खूप हायपर होता जतीन तर ते एक ठिकाणी कसं बसवायचं तर त्याचं ट्रेनिंग चालू होतं तर रश्मीला शाळेच्या बसमध्ये बसवल्यानंतर मग मी जतीनला ताडदेवला घेऊन जायची थेरपीसाठी
6: म्हणजे
5: जायला 2 तास आणि यायला 2 तास असा 2 वर्ष प्रवास केला आणि त्याच्यानंतर मग पनवेलला दोघांनाही नॉर्मल शाळेत आता जतीन तर तेव्हा बोलतही नव्हता पण एक मुलांमध्ये मिक्स होईल मुलांचं ऐकून ऐकून काहीतरी बोलू लागेल ह्या हिशोबाने जतीनलाही शाळेत घातलं होतं आणि रश्मीलाही नॉर्मल शाळेत घातलं होतं.
6: म्हणजे दोन्ही मुलांना नॉर्मल शाळेत तुम्ही घातलं ही फार चांगली गोष्ट आहे. हल्ली छोट्या छोट्या दुःखांनी फार लगेच असं कोसळल्यासारखी होतात माणसं म्हणून मला असं विचारावं असं वाटतंय की हे सगळं करत असताना कधी हताश किंवा अगतिक असं वाटलं का? आणि जर वाटलं तर अशा वेळी उभं राहण्याची ताकद कुठून आली?
5: हो, आई म्हणून, एक पालक म्हणून बऱ्याचशा वेळेस हताश व्हायला होतं. आपण बरेच प्रयत्न करतो आणि जेव्हा त्याचं फळ मिळत नाही तेव्हा हरल्यासारखंही वाटतं. पण मग कुठेतरी ना ह्याच मुलांमधला एखादा स्पार्क, काहीतरी ती मुलं एवढं छान करतात ना का, तीच त्यांचं जी काही डेव्हलपमेंट असते तीच आपल्याला नवीन ऊर्जा देते, नवीन उर्मी देते आणि परत आपण नव्याने उठतो आणि कामाला लागतो. तर माझ्या दोन्ही मुलांनी नेहमी आईच्या श्रमाला साथ दिली असं म्हणायला हरकत नाही.
6: किती छान, म्हणजे तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना मुलांनी प्रतिसाद उत्तम दिला. खर तर मधला प्रवासही खूप मोठा आहे, खडतर आहे, मला माहिती आहे. कारण एका राष्ट्रीय पुरस्काराच्या वेळी मी तुम्हा दोघांना भेटलेली आणि त्या दोघांविषयी मी बोलली आहे. पण आता हे दोघं यशाच्या शिखरावर आहेत, त्या दोघांच्याही यशांबद्दल भरभरून ऐकायला आवडेल.
5: हो नक्कीच. तर रश्मी शिक्षण नॉर्मल शाळेमध्ये 12वी पर्यंत झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी नृत्य योगसूत्र ह्याच्यामध्ये डिप्लोमा केला. त्याचबरोबर वयाच्या 6व्या वर्षापासून रश्मी भरतनाट्यम शिकत आहे आणि आता तर ती वर्ल्ड्स बेस्ट हिअरिंग इम्पेअर्ड भरत

0: नाट्यम डान्सर म्हणून गुगलवर टाकलं तर तिचं नाव पहिले येतं. तर तिची ओळख तशी झाली आहे. वेगळ्या तिला ना कलेमध्ये अंग खूप होतं, तर त्याच्यामुळे अभ्यासात आणि माझं असं आहे ना, मुलं ज्या गोष्टीत सक्षम आहेत तर तिथेच त्यांना प्रोत्साहन द्या. तर रश्मीचं कलेचं अंग आहे, तर अभ्यासावर आम्ही अगदी तिला झेपेल तेवढाच जोर दिला. आम्ही तिला अभ्यासावर जबरदस्ती केली नाही, म्हणजे अगदी सुरुवातीला तिला 70-1% मिळायचे, नंतर ते 50 वरती आले. पण आई म्हणून मला माहिती होतं माझ्या लेकराची कुवत किती आहे, त्यामुळे मी तिच्यावर अभ्यासाचा भार टाकला नाही. पण तीच मुलगी डान्समध्ये चांगली, कलाकुसरीत चांगली, त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये तर लोक हताश झाले होते, पण आम्ही लॉकडाऊनचा एवढा छान उपयोग केला, वेगवेगळे तिला कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस केले. आता तेही कसे, तर ऑनलाईन कोर्स जेव्हा चालू असताना आम्ही दोघीही सोबत बसायचो, ते जे काही बोलायचे टीचर ज्या काही ऑनलाईन क्लासमध्ये बोलायच्या, ते मी एका रजिस्टरवर लिहायचे आणि ते वाचून रश्मी शिकायची, आणि बाकी प्रॅक्टिकल तर ते बघून ती करत होती. तर त्या ह्याच्यात आज रश्मी एक सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर तर आहेच, एक कोरिओग्राफर आहे, परत मेकअप आर्टिस्ट आहे. 11 वर्षापासून कॉलेज सुटल्यानंतर मग ह्या मुलीचं कसं काय, कॉलेज पण असं झालं का FYला ऍडमिशन घेतलं पण तो अभ्यास तिला झेपेना, आणि तिला 8वीपासून लो बीपीचा त्रास आहे, आणि अगदी 1 वर्षाची होती तेव्हापासून मायग्रेनचाही त्रास आहे. तर ते अभ्यासाचं टेन्शन तिने एवढं घ्यायला सुरुवात केली का सारखी आजारी पडायला लागली. मग आम्ही कॉलेजमधनं ड्रॉप घेतला आणि मग हळूहळू ती ज्या काही वस्तू बनवायची ना, ते मी माझ्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला सुरुवात केली, आणि मग त्यांना त्या वस्तू आवडल्या आणि तिथून तिला ऑर्डर सुरू झाल्या. तर आज 11 वर्ष झाली रश्मीचा स्वतःचा हँडमेड ज्वेलरीचा बिझनेस आहे. लॉकडाऊन पासून तिने अजून तीन बिझनेस सुरू केले, चॉकलेटचा, कॅन्डलचा, सोपचा, डेकोरेटिव्ह आयटम वगैरे, पण ते हँडमेड ज्वेलरी सोबत ती बनवते. आणि आज कौतुकास्पद एक गोष्ट तिच्याबद्दल आता सांगावी, तर गेल्या वर्षी पर्पल फेस्ट म्हणून जो दिव्यांगांचा कार्यक्रम असतो नेशन वाईड, तर त्या कार्यक्रमामध्ये तिला राष्ट्रपती भवनात परफॉर्म करण्यासाठी, तिचं भरतनाट्यम सादर करण्यासाठी तिला आमंत्रित केलं गेलं होतं, आणि तेही प्रेसिडेंट मॅमच्या समोर.
1: वा वा, खूपच छान. मॅडम, तुम्ही आता म्हणालात की राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसमोर रश्मीनी नृत्य सादर केलं, तिचे डोळे अतिशय बोलके आणि सुंदर आहेत, नृत्यही ती सुंदर करते, पण तेव्हा कसं म्हटलं?
0: अगदी सांगू, मी ना तिला लिप रिडिंग देत होती, कारण जनरली ती जेव्हा स्टेजवर परफॉर्म करते ना, मी समोर उभी राहून तिला लिप रिडिंग देते, तर तेव्हा मी लिप रिडिंग देत होती, पण मला ती दिसतच नव्हती, कारण डोळ्यात ना घळाघळा अश्रू वाहत होते, आणि पूर्ण प्रवास माझ्या डोळ्यासमोरून तिचा अगदी लहानपणापासूनचा तोपर्यंत सगळा प्रवास डोळ्यासमोरून जात होता. आणि जसं मी मगाशी सांगितलं, तर जतीन अगदी 4 वर्षापर्यंत, 4-4.5 वर्षापर्यंत बोलत नव्हता, हळूहळू डेव्हलपमेंट झाली, त्याचं बोलणं सुरू झालं, आधी बोबडा बोलायचा, मग स्पष्ट यायला लागलं. पण हे ऑटिस्टिक असल्यामुळे ना तो माणसांमध्ये मिक्स नाही व्हायचा, मग त्याची ओळख जास्तीत जास्त मी पुस्तकांशी करून दिली, तर तो खूप पुस्तकं चाळायचा, त्याला लागेल म्हणजे आमच्याकडे पुस्तक प्रदर्शन पनवेलला लागलं का आमच्या घरी असे ढीग यायचे पुस्तकांचे, ती मुलांना आम्ही त्या ह्याच्यात सोडून द्यायचो, तुम्हाला जी पुस्तकं पाहिजे ती घ्या. वाचन वाढलं त्याचं, भाषा वाढ झाली त्याची, तसं जतीन मधली प्रगती, म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटत होतं का त्याच्यासारखा मुलगा जो कधी बोलत नव्हता, कोणात मिक्स होत नव्हता, तो एकदम त्याच्यात एवढी प्रगती झाली ना का, तो 5 तुकड्यांमध्ये कायम, अगदी 9वी-10वी पर्यंत तो 5 तुकड्यांमध्ये कायम पहिला नंबर त्यांनी कधी सोडला नाही.
1: वा वा
0: असं कळत कळत त्याचा शैक्षणिक प्रवास तर चालूच होता पण त्याचबरोबर त्याला बऱ्याचशा समस्या होत्या. तो हायपर होता, त्याला सेन्सरी इश्यूज होते, त्याला अगदी नवीन कपडे घातले तरी अंगावरती रॅशेस उठायच्या, त्यामुळे कधीही त्या लेकरांनी नवीन कपडे घातले नाही लहान असताना. मातीत खेळला तर अंगावरती पुरळ उठायचं, म्हणजे ते जपत जपत अगदी तो तिसरीत असताना त्याला सिलियाक डिझीज म्हणून एक आजार झाला आतड्यांचा. तो वाढत अगदी प्री प्रायमरी स्टेज ऑफ इंटेस्टायनल कॅन्सर वरती गेला.
1: बापरे.
0: आणि त्यात पण असं झालं का आधी ते लक्षात येत नव्हतं, त्यामुळे वेगवेगळे प्रयोग चालू होते, काय झालंय त्याला, का एवढे लूज मोशन्स होत आहेत, दिवसाला 18-18, 20-20 लूज मोशन्स का होत आहेत. तर त्यासाठी अंगातलं पाणी जात होतं ना, त्यामुळे तो मुलगा 6 महिने फक्त सलाईनवर होता, कारण त्याला तोंडावाटे जास्त काहीही दिलं जात नव्हतं. कारण आतड्यांमध्येच प्रॉब्लेम असल्या कारणाने मग जास्तीत जास्त अवॉइड केलं जात होतं त्याला तोंडावाटे काही देणं. 6 महिने त्याला तिथे खिळून ठेवणं सुद्धा गरजेचं होतं. परत इथे मी सांगेन का पुस्तकांची मदत झाली, मग त्याला वेगवेगळे पुस्तक आणून दे, वाचून दाखव किंवा त्याला वाचायला द्या, असं करत करत मग तोही टप्पा पार झाला. चौथी जतींनी राज्यात 6वा, जिल्ह्यात 1ला, 7वी स्कॉलरशिप, नंतर वेगवेगळ्या अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये. आमच्या हळूहळू हेही लक्षात आलं का जतीनला गणितात गती आहे. मग गणिताच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, त्याला बसवणं, त्याची तयारी करून घेणं, हे सगळं प्रवास म्हणजे अगदी माझं विश्व म्हणाल तर माझी 2 लेकरं तीच होती. आणि हळूहळू करत जतीनचं 10वी झालं, 10वीला त्याला 91% मिळाले, 12वीला 87% मिळाले. आणि परत IIT JEE जी परीक्षा असते, खूप कठीण जी IIT एंट्रन्सला असते, तर ती JEE परीक्षेमध्ये, JEE ऍडव्हान्स मध्ये सुद्धा जतीनचा पर्सन विथ डिसेबिलिटीज मध्ये देशात 16वा नंबर आला. नंतर त्याच दरम्यान एक किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना म्हणून एक स्कॉलरशिप असते, त्या परीक्षेत तो दिव्यांगामध्ये देशात 1ला आला.
1: वा वा.
0: असं करत करत जतीनचं 12वी नंतर जतीननी पुण्याचा जे आयसर आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च सेंटर जे आहे, तिथे जतीननी बॅचलर्स आणि मास्टर्स इन मॅथमॅटिक्स केलं. आणि आज जतीन PhD करतो आहे गणितात बिट्स पिलानी गोवा मध्ये. आणि अभिमानाची गोष्ट अशी का आज 10 वर्षापासून जतीन स्वतंत्र राहतो आहे आणि त्याचा सगळा खर्च त्याच्या फेलोशिप मधनं तो भागवतो त्याचा खर्च.
1: खरं सांगू मॅडम, म्हणजे हे ऐकताना आता खरं माझे डोळे आनंदाने भरून आले की हे कसं शक्य होऊ, म्हणून खरंच अशक्य ते शक्य करणारी आई असं मला नेहमीच तुमच्या बाबतीत वाटतं. आणि जतीन 10 वर्ष स्वतः कमवतं, म्हणजे दोन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहून आर्थिक दृष्ट्या सुद्धा स्वतःच्या पायावर उभी राहून हे सगळं करतायत. खऱ्या अर्थानं तुम्ही मुलांना घडवले, प्रश्नच नाही. आणि जतीन PhD करतोय, लवकर त्याच्या मागे डॉक्टर जतीन असं ऐकायला मिळू दे आम्हाला.
0: 1.5 वर्ष शिल्लक आहे आता.
1: हे सगळं करत असताना नातेवाईकांचे कसे अनुभव आले किंवा कोणाची साथ मोलाची मिळाली या सगळ्या प्रवासात?
0: नातेवाईकांचं सांगायला गेलं तर दोन्ही दिव्यांग मुलं असल्यामुळे आमच्या नातेवाईकांना आमची लाज वाटायची. हळूहळू ते तुटत तुटत सगळेच नातेवाईक तुटले. आणि मग माझे फ्रेंड्स जे कॉलेजमधले आणि शाळेतले फ्रेंड्सच मुलांच्या मावश्या, आत्या, काका, मामा सगळं झाले. आणि योग्य वेळी योग्य लोक भेटली. जे अगदी जतीनचं जेव्हा डायग्नोसिस झालं तेव्हा डॉक्टर विभा कृष्णमूर्ती आणि ज्यांचा क्लिनिक आहे उमेद म्हणून मुंबईला, आणि मेरी बरुआ मॅम आहेत ऍक्शन फॉर ऑटिझमच्या फाउंडर, त्यांचं एक वर्कशॉप, ते एवढं मदतगार झालं ना, म्हणजे मला दिशा दाखवणारे ते. आणि रश्मीच्या बाबतीत मी म्हणेन का CSED जी शाळा आहे आगरीपाड्याला, त्या शाळेने मला ह्या लेकराला कसं मार्गानं न्यायचं, कसं काही खडतर प्रवास आला तर कसे ते पार करायचे, तिथे आजही रश्मी आता शाळेत नाहीये, रश्मी आज 29 वर्षाची आहे, पण आजही त्या शाळेची कायम मला साथ आहे. तसंच डॉक्टर विभा, द मेरी मॅम यांची साथ मला आजही कायम असते. कधीही मला काही प्रॉब्लेम आला तरी मी पहिली धाव त्यांच्याकडे घेते.
1: फारच कौतुक वाटते मला. आणि खरं म्हणजे दिव्यांग मुलांच्या पालकांनी अशा संस्था या संस्थांमध्ये चालणारं काम किंवा आपल्यासारख्या पालकांच्या संपर्कात राहणं हे आवश्यक आहे खरं.
0: पण माझं असं आहे ना का माझ्या प्रवासात ना मला फारशी कोणाची अगदी ही मोजकी माणसं जर सोडली तर त्यांच्या व्यतिरिक्त कोणाची साथ मिळाली नाही तर मला त्याची चणचण काय असते किंवा त्याचा त्रास काय असतो वेळोवेळी जर व्यवस्थित मार्गदर्शन नाही मिळालं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे मला माहिती आहे. त्यामुळे मी जेवढं जमेल तेवढं वेगवेगळ्या अगदी देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या पालकांना काउन्सिलिंग करत असते. त्यांना काय लागेल ती मदतही करत असते. बरेचसे पालक असे ज्यांना मी कधी भेटली नाही पण फोन थ्रू जेवढं जमेल तेवढं मार्गदर्शन करायचं काम मी करते.
1: वा वा केवढं मोठं सामाजिक काम तुमच्या हातून होतंय. ते तुमचे आलेले जे अनुभव आहेत ते तुम्हाला आणि इतरांनाही खूपच ऐकण्यासारखे शिकण्यासारखे असेच आहेत. शेवटाकडे जाताना मला असं विचारावंच वाटतं की दिव्यांग मुलांच्या पालकांना आज या मुलाखतीतून कोणता संदेश आपण द्याल.
0: संदेश देण्याइतकी मी काही मोठी नाही पण छोटीशी टिप मी सांगते. आपण बागेमध्ये जी फुलांची झाडं लावतो ना त्याचं संगोपन किती छान करतो तर ही मुलं आपल्याच बागेतली फुलं आहेत तर त्यांचं संगोपन करणं पूर्णतः आपल्या हातात असतं. बाकीचे साथ द्यायला असतात पण फर्स्ट आपण असतो. पहिला पाऊल आपणच टाकणं गरजेचं असतं.
1: वा वा किती सुंदर शब्दात तुम्ही. खरंच बागेतल्या फुलांना जितक्या प्रेमाने हळुवारपणे जपतो तसंच मुलांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्यातील कलागुणांना त्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या अशा खऱ्या अर्थानं आई पण निभावणाऱ्या अशा या अर्चनाताई यांच्या संपूर्ण आयुष्याला कारकिर्दीला आणि त्या मातृत्वाला सलाम करावा असं वाटतोय मला. श्रोते हो हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं मन्नाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं आहे.

0: कट्टा स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अमर प्रेम चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांची गीतरचना. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट हाऊस नंबर 44.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत. असद भूपाली यांची गीतरचना, गीताला संगीत आहे राजकोमल यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: म्हणूनच मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत 20 साल पहले या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात अनुभव या चित्रपटामधलं. गीता दत्त यांनी गायलेलं हे गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार कानू रॉय.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरांने. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायै तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. 1961-62 एवढासा प्लेबॅक देणारा प्रयागराज, नंतर लेखक कुली 1983, नंतर 85 दिग्दर्शक म्हणून गिरफ्तारमध्ये अमिताभ आणि कमल वसन पण होते. किती प्रगती करतात माणसं बघा. म्हणजे जंगलीच्या पहिल्या गाण्यानंतर त्याला कमीत कमी 15-20 दिवस नीट बोलता येऊन इतक्याचा घसा खराब झाला होता. आणि त्याचे कमी 8-10 रिटेक झाले होते. आणि एका गाण्यात कमीत कमी 4-5 वेळा तो याहू ओरडणं होतं. आणि एवढंच काय, जंगली सिनेमात प्रयागराजचं क्रेडिटमध्ये नाव पण नव्हतं. पण तरी हिंमत न हारता एवढी प्रगती माणूस करू शकतो. जंगली सिनेमाचे सर्वच गाणी फारच लोकप्रिय झाली, पण सुबोध मुखर्जी यांना सर्वात आवडलेलं गाणं होतं एहसान तेरा होगा मुश. सुबोध मुखर्जी म्हणाले की हे गाणं सायऱ्या बानूवर पण चित्रित करा. पण तेव्हा नेमक्या लता दिदी बाहेर होत्या, त्यामुळे रफीच्याच आवाजात ते गाणं लावलं आणि त्यावर सायऱ्या बानूने फक्त ओठ हलवले, लिपसिंग केलं. लता मंगेशकर भारतात परत आल्यानंतर रेकॉर्डिंग ठरलं, पण यू कॅनॉट पुट कार्ट बिफोर द हॉर्स. गाडी ही घोड्याच्या मागेच हवी. अधिक रेकॉर्डिंग नंतर शूटिंग, पण यात तर शूटिंग आधीच झालेलं होतं. मग काय करायचं, एकतर पुन्हा तो सेट लावावा लागेल म्हणजे परत शूटिंग करा, किंवा दुसरा कठीण कधीही न पडलेला मार्ग हा सायऱ्या बानूची फिल्म समोर लावायची आणि ती ज्याप्रमाणे लिपसिंग करते त्याप्रमाणे लता मंगेशकरने हे गाणं म्हणायचं. लताबाईंचं म्हणणं असं होतं की असं कधी होतं का, पण चंगरदेव यांचा आग्रह हे असंच करण्यात आलं आणि रेकॉर्डिंग छान झालं. आणि बहुधा हिंदी सिनेमातली ही पहिली शूटिंग आणि नंतर रेकॉर्डिंग हा प्रसंग असावा. एहसान तेरा होगा मुझ पर.

निर्माता दिग्दर्शक नरेश सैगल यांचा सिनेमा होता बॉयफ्रेंड, ज्यात शम्मी कपूर, मधुबाला व धर्मेंद्र हे गाणं सुबीर सेन यांनी गायलेलं आहे. देखो ना आओ आहे जाने मन. शंकर खान म्हटल्यानंतर गाण्याचा प्रश्नच नव्हता. रफीचं हे गाणं त्यांच्या शम्मी कपूरच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सलाम आपकी मिठी नजर को सलाम.

संगीतकार शंकर किसन, गीतकार हसर जयपुरी व शैलेंद्र असल्यानंतर मधुर आणि लोकप्रिय गाण्यांची नुसती मेजवानीच होती. मोहम्मद रफीचं हे सोलो गाणं, धडकने लगता है मेरा दिल तेरे नाम से,

0: मुझे धड़कने लगता है।
1: सिनेमात एक अत्यंत यशस्वी भरपूर चालला भरपूर मनोरंजन आणि मेहमूद असल्यामुळे फारच धमाल होती। सोबत शंकर यांची गाणी, हे गाणं हसर जयपूर यांचं होतं।
2: नजर बचा कर चले गए वो वरना घायल कर देता

पृथ्वीराज कपूर यांच्या मित्राचा एक मुलगा होता, पंजाबवरून आला, सिनेमात काम करायचं. खरं म्हणजे वडिलांनी त्याला सांगितलं होतं, मुंबईत जमलं नाही तर गावी परत ये, मेडिकलचं दुकान टाकू. पण तो कसला ऐकतोय, आला माटून गेला राज कपूरकडेच राहायला लागला. तेव्हा सर्व पृथ्वीराज कपूर, राज कपूर, आई वडील, फक्त राज कपूरचं लग्न झालं होतं, बाकी सगळं एकत्र कुटुंब होतं. त्याचं नाव होतं लेख टंडन. त्याचा एक मित्र होता अब्रार अल्वी, जो कथालेखक होता. त्याने एक कथा लिहिली, तो नेहमीप्रमाणे गुरुदत्त बरोबर काम करायचा, प्यासा कागद के फूल साहबीवर गुलाम वगैरे. पण त्यांनी लिहिली ही कथा गुरुदत्तला पसंत नव्हती, गुरुदत्तच्या मते त्यावर सिनेमा बनूच शकत नाही. त्यामुळे लेख टंडन यांनी ही कथा घेतली आणि ते एफसी मेहरांना ऐकवली. त्यांना ती पसंत पडली आणि त्यांनी सिनेमा बनवायला लगेच परवानगी दिली व लेखराज टंडन यांना दिग्दर्शनाची संधी पण दिली. सगळं बोलणं करून लेख टंडन ऑफिसहून बाहेर पडताना शंकरजीने त्यांना भेटले आणि त्यांनी विचारला, क्यों लेख महाराज, क्या कर रहे हो? त्यावर त्यांनी सगळं सांगितलं. त्यावर शंकरजीने लगेच लेख टंडनला घेऊन एफसी मेहराकडे गेले आणि म्हणाले की हा सिनेमा लेख दिग्दर्शित करत असेल तर संगीत आम्ही देऊ, पैशाचं आपण नंतर बघू. तेव्हा शंकरजी घेऊन साधारणतः 4 ते 5 लाख रुपये घ्यायचे, पण लेख टंडनसाठी त्यांनी 3 लाखात तो सिनेमा केला. शंकरजींनी लेख टंडनला म्हणाले, तुम सगळे 10 बजे मेरे ऑफिस में आ जाओ. त्यावर लेख टंडन म्हणले, मेरे पास गाडी कहाँ आहे, मुझे 2-2 बस बदलनी पडती है, मी 12 बजे आऊंगा. लेख टंडन जेव्हा शंकरजींच्या स्टुडिओमध्ये गेले तेव्हा कुठलीही सिच्युएशन न ऐकता 10-12 ट्यून्स ऐकवल्या, त्यातल्या 6 त्यांनी फायनल केल्या. ज्यावर गाणे लिहिले गेले फक्त एकच गाणं नंतर केलं होतं, ते म्हणजे आवाज दे की हमें ना बुलाओ. सगळी गाणी खूपच लोकप्रिय होती. मैं चली

0: सुरुवातीला हा सिनेमा जेव्हा प्लॅन केला तेव्हा शम्मी कपूर फारसा उत्साही नव्हता, कारण हिरोईन कल्पना एकदम नवीन होती. पण जेव्हा शंकर गिरीची एंट्री झाली शम्मी कपूर एकदम भरात आला.
1: ए गुलबदन फूलो की महक काटो किचवन

खरं म्हणजे सर्वच गाणी उत्तम होती, पण सगळ्यात चांगलं ते हे आवाज देके या सिनेमाकरता शम्मी कपूर बेस्ट ऍक्टर, ललिता पवार बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस, शंकर जयकिशन बेस्ट म्युझिक डायरेक्टर, हसरत जयपुरी बेस्ट लिरिसिस्ट, ए गुदुल बदन, मोहम्मद रफी बेस्ट मेल फीडबॅक सिंगर या सर्वांचं नॉमिनेशन होतं, पण अवॉर्ड फक्त शंकर जयकिशन यांनाच मिळालं 1962.

शक्ती सामंत निर्मित आणि दिग्दर्शित सिनेमा चायना टाऊन, ज्या शम्मी कपूर, शकीला, हेलन, रोमॅन्टिक कॉमेडी थ्रिलर यात शम्मी कपूरचा डबल रोल होता. बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा डाली हो. हा सिनेमा व हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की एकदा निर्माते शक्ती सामंत यांना या गाण्याचे हक्क घेण्याकरता विदेशातून फोन आला. मग नंतर त्यांनी सांगितलं की रवी सोबत बोलून सांगतो, कारण संगीतकार रवी होते. त्यांनी परवानगी दिली आणि हे हिंदी सिनेमातलं पहिलं गाणं जे ऑफिशियली विदेशात गेलं आणि त्याच्यावर इतर त्या ट्यूनवर इतर गाणी बनले.

गाणं लिहिणं आणि त्यातही हिंदी सिनेमात व ट्यूनवर गाणं लिहिणं ही फार मोठी कसरत असते. कविता लिहिताना शब्द मोजून मापून अर्थ पाहून वापरावे लागतात, पण हिंदी गाणे ट्यूनवर लिहिताना मीटर नावाचा एक प्रकार असतो, त्यावर ते गाणं लिहावं लागतं. त्यातलाच हा प्रकार, त्यातलं हे गाणं होतं एक, यम्मा यम्मा तू परवाना मै शम्मा. या गाण्याच्या संदर्भात मजरू सुल्तानपुरी यांना विचारण्यात आलं होतं की यम्मा यम्माचा अर्थ काय, तर त्यावर ते म्हणले अर्थ काहीच नाही, पण मीटरवर हेच शब्द योग्य वाटत आहेत.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात. आग और दाग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं SH बिहारी यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे N दत्ता यांनी.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम.

आपकी फरमाइश या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: सेवा।
1: खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादरकर्त्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपली फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

पूछो आगे मत पूछो।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380165 12 किंवा 8380165 00 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

संत एकनाथ म्हणजे सर्व ललित कलांच्या उत्सवात विठुरायाला पाहणारं विलक्षण तरल मन, म्हणूनच त्यांच्या शब्दावलीला स्पंदनांची लय आहे, जीवनातल्या सुखदुःखांची गहिरी डूब आहे. रसिक हो, या अरूपातच विठ्ठल रूपाची सोबत नाथांना जाणवते. लौकिकाचे उंबरठे मनाच्या पाऊलांना नसतात, म्हणून तर मन जिथं जाईल तिथं पंढरी सोबत असतेच. अवघ्या जगण्याचं ज्यांनी पंढरपूर केलं त्यांना विठ्ठल केवळ रावळापुरता उरत नाही, वैष्णवांच्या वृंदात नृत्य गायनात तोच भरून असतो. सत्संगातील मनशांती ही विठ्ठलच असते, भरून उरलेला परमानंद हे त्याचंच अरूप. पण नाथ त्याही पुढे जातात, परमानंदालाही विस्मय वाटावा, तोही डोलू लागावा असा अखंड आनंदरूप म्हणजे विटेवरचा श्री विठ्ठल करुणाकर वत्सल.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला